स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा न्यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आहे आर्जानु तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न आपण सुरुवात करत आहोत एका संस्कृत सुविचारानं. आज आहे 2 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि आज आहे वार बुधवार. कालो गच्छती धीमता देवता आराधनाई शास्त्रई कालो गच्छती धीमता मूर्खाणां तो दिवा रात्र द्युतेन कलहेन वा. विद्वानांचा वेळ देवतांची उपासना करण्यामध्ये, आराधना करण्यामध्ये, श्रद्धेमध्ये जाते. शास्त्रांच्या अध्ययनामध्ये त्यांचा वेळ जातो. पण मूर्ख व्यक्तींचा दिवस किंवा रात्र जुगारामध्ये किंवा भांडणामध्ये व्यर्थ वाया जाते. या श्लोकामध्ये विद्वान आणि मूर्ख लोकांच्या वेळेच्या उपयोगामधला फरक किती प्रकर्षाने दर्शवलाय, नाही का? विद्वान लोक आपला वेळ आध्यात्मिक उपासना आणि शास्त्राच्या अभ्यासामध्ये घालवतात, त्यामुळे त्यांना मानसिक आणि बौद्धिक प्रगती मिळते. या उलट मूर्ख लोक आपला वेळ जुगार, वादविवाद आणि निरर्थक कृतींमध्ये वाया घालवतात. श्लोकातून समर्थ आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये वेळ घालवण्याचं महत्व या कालो गच्छती धीमताम या संस्कृत सुविचारामध्ये सांगितलंय. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
3: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे. संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लिहायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहा लिहायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा नगरसंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. आणि श्रोते हो, आपण काही महत्वाच्या घडामोडींकडे वळणार आहोतच, पण त्याआधी आपण आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात अजून एका सुंदर मराठी सुविचारानं करूया. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना मनाविरुद्ध आपल्या गोष्टी झाल्या की आपली खूप चिडचिड होते, तीव्र चिडचिड होते, किंवा एखादं खूप चांगलं सेलिब्रेशनचं कारण असतं, वातावरणही तसं असतं, आनंदाचा क्षण असतो, पण मनाच्या विरोधामध्ये जर त्या क्षणी एखादी गोष्ट घडली तर आपण त्या आनंदामध्ये बिघड करून घेतो. आपणच आपल्या इच्छेविरुद्ध घडलेलं असतं, त्यामुळे आपलं चित्तसुद्धा बिघडतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्रास आपण आपल्यालाच करून घेत असतो. पण खरं सांगू का, जिथे आपली इच्छा नाही आहे किंवा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या आहेत तिथे मी न राहणं किंवा कुठली वस्तू मिळवण्यासाठी किंवा अमुक तमुक कुठली गोष्ट मनासारखीच घडवण्यासाठी आपण

अगदी प्रसन्न आर जे अनुसोबत आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी माहिती मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पुन्हा एकदा आणि तुम्ही ऐकताय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा नमस्कार. सार्थ दासबोधातील निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुंदर सुरुवात करतो आहोत आणि सार्थ दासबोधातील अनेक निरूपण आहेत. शुष्क जळाचे चळाळ धारा दबाबे खडाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी. कित्येक ठिकाणी एखादं पात्र अगदी कोरडं पडलेलं असतं, काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपानं खळखळाट करत कोसळत असतं आणि काही ठिकाणी हे पात्र अगदी अरुंद असतं, काही ठिकाणी खूप रुंदही असतं, काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहतो. असं हे पाणी अत्यंत चंचल आहे, चपळ आहे. शुष्क जळाचे चळाळ धारा दबाबे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी. हे पाणी सुद्धा वाहतं चपळ असतं, चंचल असतं. इथे वृत्तीचं जे काही दर्शन आहे ते आपल्याला या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये होत आहे आणि पुढच्या निरूपणाकडेही वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्वात जलाचे शिंपल्यात त्या स्वाती जलाचे मोतीच होती मृग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी अन्न मिळे कोटी ग मृग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहाल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेवन तरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणाने आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करतो आहोत. आणि त्याचबरोबर फेड फुगे हे लावे, सैरा वैरा उदक धावे, थेंब फोई मोजावे, अणु रेणू किती. कित्येक ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहामध्ये भरपूर पाण्याचा फेस येतो. कित्येक ठिकाणी फेजाचे फुगे होतात आणि वाऱ्यामुळे ते हिलकावे खात असतात. हे निसर्गाचं एक उदाहरण आहे. नदीचं उदक सैरा वैरा सर्वत्र धावत असतं. सैरा वैरा उदक धावे अर्थात ही नदी सैरा वैरा वाहत असते, त्याचं पाणी खळाळून वाहत असतं आणि त्यातले काही थेंब, काही बारीक तुषार आणि असंख्य अणुरेणू यांची मोजदाद गणती कोण करू शकेल का? नाही. आणि हाच प्रश्न इथे सार्थ निरूपणामध्ये दासबोधातील व्यक्त केलेला आहे, सांगितलेला आहे. आणि पुढे जाऊया सार्थ दासबोधातील निरूपणाकडे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: bonas, bonas, bonas, bonas, bonas.
1: नमस्कार, माझे नाव सुरेखा अशोक पालवे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आपण ऐकताय स्नेहालाय चलवतो माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरीचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. सार्थ दासबोधातील निरूपणानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती केलेली आहे. पोसोणे वाहते उदंड झोतावे दरकुटे दगड खडके बेटे आड वळ सावठे. प्रवाहामध्ये सापडून असंख्य पदार्थ केर कचरा हे वाहत असत. पाण्याचा प्रवाह बघा किती जोरात असतो, खळाळत असतो, आणि या प्रवाहामध्ये अनेक कचरा असेल, अनेक काही वस्तू असतील, असंख्य पदार्थ असतील, हे सुद्धा वाहत असतात. अनेक ठिकाणी धबधबे तयार होतात. धबधब्यांची निर्मिती होते लहान मोठे दगड खडक आणि बेटे यांनी पाणी दुभंगलं जातं आणि वळसा घेऊन पुढे काय होतं तर ते वाहत असतं. आणि आयुष्यामध्ये आपण आपलं कर्म करत असंच वाहायला हवं, नाही का? या सुंदर निरूपणानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करतोय. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. शुभ सकाळ. मराठी भाषेबद्दल आपण बोलत होतोच आणि गेल्या काही दिवसांपासून टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी त्यांना मुदतही वाढ करून दिली. पण आता शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी हिंदी भाषा परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भाषा संचालनालयामार्फत जी हिंदी भाषा परीक्षा घेतली जाते ही रद्द करण्यात आली. सध्या प्रशासकीय स्थितीमध्ये ही परीक्षा सुरू ठेवणं उचित नसल्याचं कारण दिलंय. 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने या संदर्भातला शासन निर्णय जारी केलाय. या निर्णयाची अंमलबजावणी 7 मे 2027 पासून येणाऱ्या वर्षापासून करण्यात येणार आहे असं सांगितलंय. शासकीय कामकाजामध्ये तसं बघायला गेलं तर मराठी भाषेचा सगळ्यात जास्त वापर होतो, हिंदी भाषेचा अत्यंत कमी वापर होतो आणि यामुळे हा महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतलाय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
3: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: गावा दोरा सोडू नका घामा तता मिळा पैका
1: हतारे तार जरा ऐका
2: बोला बजरंगाची कमाल हमाल
3: दे धमाल
2: हमाल
3: दे धमाल
2: हमाल
3: हमाल
2: हमाल
3: हमाल
0: दूर करा वाट करा समाल।

0: नगा मागे हा मालीची बोली होती आधी लिची नोट दोन रुपयाची थट्टा हाय गरीबाची त्याचा परी देऊ नका पैका
1: बोला बजरंगाची कमाल हमाल
2: हमाल
1: हमाल
2: हमाल
1: हमाल
2: हमाल
1: हमाल
0: दूध करा वाट करा कमाल

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग या कार्यक्रमात अर्जनुला. मराठा आरक्षणासंदर्भातल्या महत्वाच्या अपडेट्सकडे वळूया. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 4 दिवसांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेत. आमरण हे उपोषण आहे. चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांचा बीपी आणि शुगर कमी झाल्यानं त्यांची प्रकृती खालवली आहे. डॉक्टरांनी उपचारांची गरज व्यक्त केली असली तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी आणि उपचार नाकारलेत. दरम्यान जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतलाय. आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष सध्या लागून आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती मात्र खालावते आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपण ऐकताय स्नेहालय लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोते हो नगरचे अंतरंग या कार्यक्रमात नमस्कार. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक नवीन सेल्फी व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा शेअर केलेला आहे आणि आपल्या देशासाठी देशहितासाठी युवकांनी काय करू नये आणि काय करावं या गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन सेल्फी व्हिडिओ तयार केलाय आणि सगळ्या भारतवासियांना देशहितासाठी परदेश दौरे टाळण्याचं, परदेशामध्ये लग्न न करण्याचं आणि गरज नसताना सोने व खरेदी न करण्याचं आवाहन केलंय. देशामध्ये 7.8% आर्थिक विकास दराचा उल्लेख करत त्यांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर भर दिलाय. ते म्हणाले की आजच्या कठोर मेहनतीमुळे तरुणांचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे नक्कीच मोदींनी ज्या गोष्टी सेल्फी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेल्या आहेत त्या नक्कीच भारतवासियांसाठी आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्शन तुमच्या सोबत आणि नगर संतरंग या कार्यक्रमात नमस्कार. श्रोते हो, ST महामंडळ अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं बसनं प्रवास करणाऱ्या ज्या महिला प्रवासी आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता NCMC कार्ड जे आहे ते अनिवार्य करण्यात आलंय. 1 सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे, 1 सप्टेंबरची तारीख होऊन गेली आणि 1 सप्टेंबरपासून हा नवा नियम लागू करण्यात आलाय. जर तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तर महिलांना हाफ तिकीट मिळणार नाहीये. तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्हाला एसटीचं अर्धं तिकीट मिळणार नाहीये. सवलतीच्या दरामध्ये एसटीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वीच आपलं NCMC कार्ड आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. NCMC कार्डला सक्ती केलेली आहेच आहे आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मात्र यातून दिलासा आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. RJ आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालय लोकमध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सुमारे 100 ते 125 वर्ष जुनं एक ऐतिहासिक हिंदू मंदिर पाडण्यात आलंय. रिपोर्टनुसार अल्पसंख्याक संघटनांनी आरोप केलाय की काही धार्मिक कट्टरपंथीयांनी हे मंदिर पाडलंय, जेणेकरून त्या मंदिराची जमीन शेजारी असलेल्या मदरसा प्रशासनात समाविष्ट करता येणार आहे. तथापि इथल्या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की मुसळधार पावसामुळे ते जुनं मंदिर कोसळलं होतं आणि त्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली. पाकिस्तानामध्ये 100 वर्षांपेक्षा हे जुनं ऐतिहासिक मंदिर होतं जे पूर्ण पाडण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमच्यावर. मुंबईकरांसाठी खरं तर खूप महत्वाची अपडेट आहे. मुंबईकरांना सध्या महागाईचा अजून एक फटका जो बसतोय दुधाच्या बाबतीमध्ये. प्रतिलिटर दुधाचा दर चक्क पेट्रोलच्या पातळीला मुंबईकरांना आता बेअर करावा लागतोय. मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशननं दुभत्या जनावरांचा आणि वाढत्या चाऱ्याच्या किमतीचा विचार लक्षात घेऊन म्हशीच्या दुधाचे दर हे जवळपास 9 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. तर दुधाच्या सध्याच्या घाऊक दरामध्ये 93 रुपये प्रतिलिटरवरून ते 102 रुपये प्रतिलिटर इतकं झालंय. ही नवीन दरवाढ 1 सप्टेंबर पासून लागू झाली आहे. ते 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत लागू राहील असं मुंबई मिल्क प्रोड्युसर असोसिएशननं सांगितलं. दूध उत्पादनाचा खर्च वाढलाय, डेअरी शेतकऱ्यांवरचा आर्थिक दबाव वाढताना दिसतोय आणि आता लिटरभर पेट्रोलचा आणि लिटरभर दुधाचा एकच साधारण समान भाव जो आहे तो मुंबईकरांना आता द्यावा लागतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्या सोबत. मुंबईमध्ये आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय. भाडेवाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे. कालपासून म्हणजे अर्थात 1 सप्टेंबर पासून हे नवीन भाडेवाढचे दर लागू झाले. पहिल्या 1.5 किलोमीटरचा किमान भाडं हे आता 26 रुपयांवरून 27 रुपये करण्यात आलंय. तर टॅक्सीचे दर हे 31 रुपयांवरून 33 रुपये झाले. रात्री 12 वाजल्यानंतर रिक्षासाठी 34 तर टॅक्सीसाठी 41 रुपये आता इथून पुढे मोजावे लागणार आहेत. ही भाडेवाढ मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पनवेल आणि पालघर या संपूर्ण MMR परिसरामध्ये लागू असणार आहे. सुधारित भाडेदरानुसार भाडेमीटरचं रिकॅलिब्रेशन हे करणं बंधनकारक आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत

0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने. तुम्ही ऐकत आहात 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. आणि आता मुंबईकरांना टॅक्सीचे दर वाढले, त्याचबरोबर दुधाचे सुद्धा भाव वाढलेले आहेत प्रति लिटर मागे, आणि आता CNGच्या दरामध्ये मोठी वाढ झाली, त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला ऐन सणासुदीच्या काळामध्ये चांगली झळ बसताना दिसेल. आधीच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मुंबईकर त्रस्त आहेत, आणि आता महिन्याच्या सुरुवातीलाच आणखी एक वाढ CNG गॅसच्या बाबतीत करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये महानगर गॅस लिमिटेडनं MGLनं CNGच्या दरात तब्बल 2 रुपये प्रति किलो वाढ केली आहे, तर CNGचा आता दर 88 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. PNGच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय, आणि ही दरवाढ 1 सप्टेंबर 2026 पासून मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल सुलोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. मुंबईमध्ये आता 2 नवीन रिंग रोडची निर्मिती होणार आहे. MMRDA याबाबत घोषणा केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं MMRDA नवीन रिंग रोड जोडला आहे. यामुळे आता रिंग रोडची संख्या 7 वरून 9 झाली आहे, तर एकूण लांबी 307 किलोमीटर लांब असणार आहे. ठाणे नवी मुंबई लूप 197 किलोमीटर, तर मुंबई कोस्टल ईस्टर्न फ्रीवे लूप 110 किलोमीटर असेल. दोन्ही मार्ग 2029 पर्यंत वाहतुकीसाठी मुंबईकरांसाठी खुले करण्याचं नियोजन सध्या सुरू आहे. आणि 8वा आणि 9वा हा रिंग रोड जो आहे तो नक्कीच मुंबईकरांना ट्रॅफिक पासून मुक्तता देईल असं म्हणायला हरकत नाही. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block सर्वे नंबर 239 श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल सुलोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. स्पोर्ट्स अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. आणि मेस्सीनं सोशल मीडियावर सध्या खेळाडू म्हणून एक निवृत्तीचं पत्र शेअर केलंय. वर्ल्ड कप फायनलच्या 2 दिवसानंतर त्यानं हे पत्र लिहिलं होतं. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं निवृत्तीबाबतचं स्वतःच्या हँडरायटिंगमधलं, हस्ताक्षरामधलं एक पत्र सोशल मीडियावर शेअर केलं. आणि त्यांनी सांगितलं की फिफा वर्ल्ड कप 2026 झाला आणि याच्या फायनल मॅचमध्ये जेव्हा स्पेन विरुद्ध पराभव झाला त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 21 जुलैला त्यानं हे पत्र लिहिलं होतं. आणि त्याने सांगितलं की आज माझ्या वडिलांसोबत जे घडलंय त्यानंतर माझ्या निर्णयाबद्दलची माझी खात्री अधिकच दृढ झाली आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे 8 ऑगस्टला निधन झालं होतं आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्याचं सध्या सोशल मीडियावर दिसतंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत।
3: श्रोते हो, महत्त्वाच्या काही घडामोडींकडे वळूयात। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली। मुंबईमधल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले। शरीरातील इन्फेक्शन, संसर्ग वाढल्यामुळे आणि वाढत्या अशक्तपणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली। अहिल्यानगरच्या शिरूरमधल्या खासगी रुग्णालयात 5 दिवस उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांना पुढच्या उपचारासाठी मुंबईमधल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय। सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या आरोग्यावर बारकाईनं लक्ष ठेवून असून विविध वैद्यकीय चाचण्या सध्या त्यांच्या सुरू आहेत। राज्यभरातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जाते। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
4: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 0

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकवाद्य. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुम्ही ऐकताय स्नेहा लयाचं लोकवाद्य. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर संतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. काल UP मध्ये उत्तर प्रदेशच्या कौशांबी या ठिकाणी फटाके कारखान्यामध्ये एक मोठा स्फोट झालाय. 11 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2-2 लाख आणि जखमींना 50-50 हजाराची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मोठा स्फोट झाल्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबले असण्याची शक्यता वर्तवली आहे. मृतांचा आकडा यामुळे वाढू शकतो. त्याचबरोबर या UP मधल्या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटाचा परिणाम आजूबाजूच्या अनेक घरांवर जमिनीवर देखील झाला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी तनया दंडवते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकता स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगर संतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आणि हा महिना खास असणार आहे, कारण सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे. आणि सप्टेंबरमध्ये मान्सूनचं वातावरण कसं असेल किंवा पाऊस कसं असणार आहे, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची तूट कायम राहणार आहे. ऑगस्टमध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यामध्ये 69 तर विदर्भामध्ये 58% तूट नोंदवली गेली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाची अशी स्थिती राहील, मात्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पूर्व विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जुलैपर्यंत कोकण किनारपट्टीवर सगळ्यात जास्त पाऊस झाला होता आणि आता राज्यामध्ये पावसाची तूट अजूनही कायम दिसण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

0: आपण ऐकताय स्नेहला लोकमाध्यम रेडिओ नगर 4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर स्वयंतरंग हा कार्यक्रम. शेअर बाजारामध्ये या आठवड्याला सुरुवात झाली आणि तेव्हापासून शेअर बाजार हा घसरणीसह सध्या बंदच होताना दिसतोय. शेअर बाजारामध्ये विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स 0.14 घसरलाय, तर 76,957 वर आणि निफ्टी 0.39% घसरून 24,080 वर बंद झालाय. रिपोर्टनुसार इराणमध्ये जे वाढतं संघर्ष आहे याचा परिणाम शेअर मार्केटवर भारतीय शेअर बाजारावर होतोय. कच्च्या तेलाच्या क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये वाढ होते, MMCI निर्देशांकातील फेरबदल होत आहेत आणि CS मुळे बाजारामध्ये संभाव्य अस्थिरतेच्या आशंकेनं विक्रीचा दबाव सध्या वाढताना दिसतोय. काही शेअर्स मात्र वधारले आहेत, पण सगळ्यात जास्त शेअर्स वेगवेगळ्या कंपनीचे घसरताना दिसत आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, नगरकर आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. आणि जाता जाताना तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, त्यांच्या रचना काही आहेत, त्यापैकी एक आहे, भुंकतू ती द्यावी भुंको आपण त्यांचे नैशिको, भाविकांनी दुर्जनांचे मानू नये काही साचे, होईल तैसे बळ फजित करावे ते खळ, तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडण्याचे. इथे तुकाराम महाराज म्हणतायत की आपल्या आजूबाजूला जे समाजकंटक आहेत किंवा आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात, जी काही वाईट माणसं आहेत, दुर्जन आहेत, ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सारखे भुंकत असतात, त्यांची छेड काढतात, त्यांची निंदा करतात. परंतु आपण सज्जन माणसं जी आहेत ती त्यांच्या फार नादी लागू नये. खूप चांगला उपदेश इथे तुकाराम महाराजांनी केलाय आणि त्यांच्याकडून काही शिकूही नाही. यापुढे ते सांगतात, भाविकांनी अशा या दुर्जन माणसांचं काही खरं मानू नये आणि त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नये. त्यांचं सगळं काही खोटं आहे, उलट ते सांगतात त्या परीनं त्यांच्या क्षमतेनुसार अशा लोकांना यथाशक्ती आणि वेळोवेळी फजित करावं किंवा त्यांना चार चौघात लज्जित करावं. कारण ते म्हणतात की अशा लोकांना जर आपण शिक्षा केली तर त्यांना पाप लागत नाही आणि दोषही लागत नाही, म्हणून तुकाराम. या सुंदर रचनेनं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करू आहोतच. आणि ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्हाला आरजे ऋतू भेटायला येते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. सकाळचे 11 वाजलेत. आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या भेटीला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, तुमचा दिवस कसा चाललाय? काय केलं बरं सकाळी? मला नक्की सांगा बरं का. आता माझा मूड खूप छान आहे, कारण मंडळी तुम्हाला माहितीये का, आज आहे जागतिक नारळ दिवस. काय काय दिवस असतात नाही, नारळ आपल्या आयुष्यात इतका महत्वाचा आहे मंडळी. पूजेपासून ते आजारी असलेल्या माणसाला पाणी देण्यापर्यंत नारळाचं, तिथपर्यंत नारळ प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोगाचा आहे बरं का. आपण अशाच धम्माल इंटरेस्टिंग टॉपिकवरती आज खूप साऱ्या चर्चा करणार आहोत मंडळी. आपला पोषण सप्ताह सुद्धा सुरू आहे आणि त्याचसाठी मी वेगवेगळ्या अशा मस्तपैकी गोष्टी तुम्हाला घेऊन आले आहे तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आणि तुम्हाला सांगण्यासाठी. पण मंडळी, आपला शो सुरू करण्याआधी मला एक छान शायरी आठवते बरं का, आणि मला ती शायरी तुम्हाला सांगायची. आता मंडळी, आपण एक कुठेतरी असताना कधी कधी शायरी आठवत असते आणि आपल्याला ती बोलायची असते, पण अनेकांना लिहिण्याचा, अनेकांना छानपैकी एखादा शब्द जरी सुचला ना मंडळी, तर त्यावरतून ते कविता करण्याचा वगैरे छंद असतो. आणि तसंच माझंही काहीचं झालं आणि एक मी छोटीशी शायरी तुम्हाला ऐकवते. मुस्कुराने की वजह न ढूंढो, बस मुस्कुरा दिया करो. जिंदगी बहुत खूबसूरत है, बस इसे दिल से जिया करो. वाह वाह मंडळी, या हिंदी शायरीचा सोपा आणि गोड अर्थ एवढाच आहे की हसण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी कोणत्याही मोठ्या कारणाची वाट पाहू नका. चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल नेहमी असू द्या, कारण हे आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, खूप सोपं आहे आणि मंडळी ते पूर्ण मन लावून जगायला हवंय. आजचा हा आपला शो सुद्धा याच विचारानं मन लावून ऐकूयात आपण. पण मंडळी, भेटूयात एका छानपैकी म्युझिकल ब्रेक नंतर. थोड्याच वेळामध्ये याच म्युझिकल ब्रेक नंतर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.
1: हे अंजनीचा सुता तुला रा...

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, रोज आपण घराची साफसफाई करतो, कोपऱ्यानं कोपरे स्वच्छ करत असतो, पण आपल्या शरीराच्या आणि मनाच्या आत जमा झालेल्या कचऱ्याचं काय? आज आपण याच विषयावरती थोडंसं बोलणार आहोत. जसं आपण लॉकरमध्ये हिरे माणिक आपले दागिने जपून ठेवतो आणि डस्टबिनमध्ये कचरा टाकतो, तसंच आपल्या मेंदू मध्ये सुद्धा एक लॉकर आहे. मग त्यामध्ये नकारात्मक विचार, राग आणि द्वेष भरून त्याला डस्टबिन का बनवायचंय? आपलं शरीर हे सुद्धा एक सुंदर घर आहे सखींनो. या घरातून विषारी विचार आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला श्वास. जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल, राग येईल किंवा कोणी अपमान केल्यासारखं वाटेल ना, तेव्हा फक्त एक मोठा दीर्घ असा खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडून द्या. श्वासावरती नियंत्रण ठेवलं की मन आपोआप शांत होतं आणि शरीराला नवी ताकद अशी मिळत असते. आणि म्हणूनच सखींनो, आजपासूनच मनाचा डस्टबिन रिकामा करा आणि विचारांचा लॉकर नेहमी स्वच्छ ठेवा. चला तर मग याच युनिक अशा थॉट सह भेटूया एका छोट्याशा ब्रेक.

आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, नव्या महिन्याची सुरुवात कालपासून झालेली आहे. आपला सप्टेंबर महिना सुरू झालाय आणि अनेक सण उत्सव या महिन्यामध्ये आहेतच. आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे या महिन्यामध्ये. पण मंडळी, महिना बदलला की सोबत अनेक नवे बदल आणि अपडेट्स घेऊन येत असतो. आपल्या घराचं बजेट सांभाळताना या सगळ्या गोष्टी जाणून घेणं फार फार फार गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, या महिन्यामध्ये आपल्या खिशावरती काय परिणाम होणार आहे आणि कोणते नियम बदलले ते मी तुम्हाला आता सांगते, अपडेट्स देते. त्यामुळे मंडळी, पटकन तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये आता बदल झालेले आहेत. मंडळी, सुट्ट्या म्हशीच्या दुधाचा दर आता 93 रुपयांवरून थेट 102 रुपये प्रति लिटर झालेला आहे. त्याचसोबत सीएनजीचे दर सुद्धा 2 रुपयांनी वाढून 88 रुपये प्रति किलो झाले. तर घरगुती पीएनजी गॅस 1 रुपयानी महाग झालाय. तर 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर सुद्धा 9.50 रुपयांनी महाग झालेला आहे. पण सखींनो, एक दिलासादायक गोष्ट म्हणजे 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाहीये. त्याचसोबत मुंबईमध्ये रिक्षाचं किमान भाडं 26 रुपयांवरून 27 रुपये आणि टॅक्सीचं भाडं 31 वरून 33 रुपये झालंय. त्याचसोबत मंडळी, टाटा मोटर्स आणि ह्युंदाईच्या कारच्या मॉडेलनुसार तब्बल 25,000 पर्यंत महाग झालेलं आहे. आणि आता मंडळी, नवे नियम कोणते लागू झालेत ना ते आपण पाहूयात. जर तुमची गॅस KYC पूर्ण नसेल तर नवीन सिलेंडर मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे ही प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. त्याचसोबत पात्र महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थ्यांसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य असणारच आहे. चालकांना नवीन भाडं मीटरमध्ये, जे मोस्टली रिक्षा टॅक्सी चालक आहेत, तर त्यांना नवीन भाडं मीटरमध्ये सेट करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्याचसोबत मंडळी, विमान प्रवास आता मोबाईलवरील डिजिटल बोर्डिंग पास वापरता येणार आहे. त्यामुळे कागदी पासची अजिबात गरज यामध्ये भासणार नाहीये. त्याचसोबत आर्थिक वर्ष 2025-26 चा नियमित इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 31 ऑगस्टला संपलेली आहे. तर मंडळी, हे होते सप्टेंबर महिन्याचे सगळे महत्वाचे बदल. त्यामुळं आता आपल्या महिन्याचं बजेट आखायला तुम्हाला नक्कीच याची मदत होणार आहे आणि याची तुम्ही सुरुवात सुद्धा आतापासून केली पाहिजे. कारण मंडळी, कसं आहे की आता पेमेंटचे दिवस आहेत. आता कसं आहे की 1 ते 10 तारखेच्या आतमध्ये अनेक नोकरदारांचे असतील, आपल्या कर्मचाऱ्यांचे असतील, हे पगार होत असतात. त्यामुळं आता तुम्हाला हे नवीन बदल कळलेले आहे. त्यासोबत सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्हाला योग्य ते बजेट आता हँडल करता येणार आहे, हाताळता येणार आहे. तर मंडळी, आजच तुम्ही तुमचं नवीन बजेट आखून ठेवा, बचत करा आणि मंडळी ऐकत रहा अशाच अपडेटसाठी रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6.

जसा जीवात जीव घुटमळ तस पीरतीच वाढतय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: काय गड्या हो, क्यों बसला है ना गनीम, येढा मांडून या लई ये, अन मुघलांनी नजर वाकडी, मग राजन काय केलं?
1: काय केलं महाराज?
0: राजांनी आता युगत
2: मांडली.
1: काय मांडली?
0: अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली,
2: युगत मांडली.

0: हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 2 सप्टेंबर, म्हणजेच जागतिक नारळ दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मंडळी रोजच्या आहारामध्ये नारळाला एक भारी आणि अतिशय पवित्र महत्वाचं स्थान आहे बरं का, आणि म्हणूनच आपण त्याला श्रीफळ असं म्हणतो. नारळाचा हा प्रवास हा देवाच्या चरणांपासून सुरू होतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असो किंवा देवाला नैवेद्य दाखवणं असो, नारळाशिवाय आपलं पूजन अपूर्णच असतं. पण सखींनो, नारळ फक्त धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का, तर तो आरोग्याला एक उत्तम स्रोत आहे. आजारी व्यक्तीला ताकद देण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नारळ पाणी हे एखाद्या निसर्गानं दिलेल्या औषधासारखंच काम करतं. आणि मंडळी, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषक अशी तत्व असतात जे आपल्या शरीराला लगेच ताजी ताकद देत असतात. मंडळी, सकाळच्या डोशाच्या चविष्ट चटणीपासून ते नारळांच्या वड्यांपर्यंत आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा नारळ नेहमीच राजा असतो. त्वचा सुंदर ठेवण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत नारळाचे अगणित असे फायदे आहेत. आणि दुसरं म्हटलं ना मंडळी, आता समजा आपण एखाद्या कार्यक्रमात गेलोय तर आपल्या लहानपणी पण असायचं ना की नारळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जायचा. तर नारळ बघा, सगळ्या गोष्टींमध्ये नारळाचं इन्व्हॉल्वमेंट आहेच आहे, आणि नारळ आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य असा घटक आहे. आणि म्हणूनच सखींनो, आजच्या या जागतिक नारळ दिनानिमित्त निसर्गाच्या या सुंदर भेटीचं आभार मानायला हवंय. आणि आपण म्हणतो ना की नारळात पाणी आहे म्हणून आपल्याला एक देवावरती विश्वास आहे, कारण इतकं बाहेरून कठीण वाटणारा नारळ, त्याच्यामध्ये इतकं गोड मधुर खोबरं आणि पाणी आहे. खरंच मंडळी, हे एक आपल्याला निसर्गानं दिलेली एकदम अद्वितीय अशी देणगी आहे, आणि आपल्याला या निसर्गाचं समतोल राखणं गरजेचं आहे मंडळी. आणि मंडळी, आपण सुद्धा या आजच्या दिवसाला मस्तपैकी तुम्ही नारळाचं आज तुम्ही काय करणार आहेत हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि थोड्याच वेळामध्ये मंडळी एक नारळाच्या विविध रेसिपीज आणि मस्तपैकी छान अशा मस्त गोष्टी घेऊन मी येते भेटायला तुम्हाला थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या अहिल्यानगरसाठी आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बातमी घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. अकोल्याची सुवर्णकन्या आणि आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा फिरोज सय्यद हिनं आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकावरती आपलं नाव करण्यासाठी जोरदार सराव सुरू केलाय. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवरती ती सध्या कडक प्रशिक्षण घेतेय, मैदानामध्ये घाम गाळतीय, ती मेहनत करतेय. फिजाचा हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे सखींनो. 2013 शालेय जीवनापासून सॉफ्टबॉल खेळायला तिनं सुरुवात केली. फिजानं आतापर्यंत तब्बल 5 सुवर्ण पदकांसह 5 पदकं ही देशाच्या झोळीमध्ये टाकून आपली ताकद दाखवून दिलेली. डिसेंबर 2022 थायलंड येथे झालेल्या 3rd एशियन युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल कप मध्ये आणि मे 2024 मलेशिया येथील 7th एशियन ज्युनियर महिला सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मध्ये तिनं चमकदार अशी कामगिरी केली होती. एवढंच नाही मंडळी, आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेमध्ये तिरंगा फडकवणं हे सुद्धा तिचं एकमेव ध्येय आहे. आणि सोबतच मंडळी, ग्रामीण भागातील वाघिनींना आणि तरुणांना क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती घडवता यावी यासाठी ती लवकरच हायटेक प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करणार आहे. सखींनो, अशा या जिद्दी आणि पराक्रमी लेकीला आपल्या सर्वांकडून, आपल्या रेडिओ नगरकडून खूपच साऱ्या शुभेच्छा आहेत, आणि तिच्या या संघर्षाला आपला सलाम सुद्धा आहे. अशाच गोष्टींसाठी आणि अशाच बातम्यांसाठी मंडळी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। एक सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो आणि आपण देखील राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा करत आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम च्या माध्यमातून। याच निमित्तानं आपण समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधत आहोत। जेव्हा बाळाचं पोट भरतं तेव्हा अनेकांना असं होतं की ते ढेकर देत नाहीये बाळ, किंवा त्याला मग चुकीच्या कुशीवरती झोपवलं जातं किंवा काय। ही पद्धत महिलांमध्ये हाही प्रश्न असतो मोस्टली नवमातांमध्ये की कसं करायचं, नंतर मग त्या बाळाची प्रकृती बिघडते जर योग्य प्रमाणामध्ये किंवा योग्य वेळी त्याला ढेकर नाही आला तर। मग तीही तुम्ही पद्धत या मातांना सांगा।
3: खूप छान। ज्यावेळेस बाळ वरच दूध पितं बघा, एक तर ते बॉटली किंवा वाटी चमच्याने, ज्यावेळेस ते वरचं दूध बेबीला ती आई पाजते त्यावेळेस बाळाच्या पोटामध्ये हवा जाण्याचं प्रमाण जास्त असते। बाटलीने जरी पाजलं तरी बाळाच्या पोटामध्ये हवा जाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे बाळाला गॅसेस होतात आणि ते गॅसेस जर झाले तर मग बाळाला अपचन होऊन त्याची तब्येत बिघडू शकते। पण जर आईने बाळाला छातीला योग्य प्रमाणात लावलं त्याचं पण, म्हणजे बाळाचं तोंड मोठं आ पाहिजे, आईने बाळाला पूर्णपणे सामावून घेतलेलं पाहिजे, आई आणि बाळाचा स्पर्श एकमेकांना झाला पाहिजे, आईने स्तन हे योग्य आकारामध्ये पकडलं पाहिजे आणि स्तनाचा जास्तीत जास्त काळा भाग हा बाळाच्या तोंडामध्ये गेला पाहिजे। म्हणजे बाळाने जर मोठं आ केलं तर स्तनाचा जास्तीत जास्त काळा भाग हा बाळाच्या तोंडामध्ये जाईल, म्हणजे बाळाचं तोंड पूर्णपणे झाकलं जाईल, जे गॅसेस जातात पोटामध्ये ते जाणार नाहीत आणि बाळाला ते दूध पचन। आणि मग ज्यावेळेस तुम्ही वरचं दूध पाजताय त्यावेळेस मात्र प्रत्येक वेळेस ढेकर काढणं गरजेचं आहे। आईचं दूध पाजल्यावर पण ढेकर प्रत्येक वेळेसच निघणं असं नाही, परंतु ते वरती बाळ धरून ते ढेकर काढलं हे गरजेचंच आहे। मग चुकीची पोझिशन असं नाहीये की बाळ पाठीवर, म्हणजे बाळाची टमी जी आहे ती टमी फक्त थोडीशी आईच्या छातीवर अशी दबली तर आपोआप ढेकर निघतो। दबली म्हणजे एकदम दाब द्यायचं नाही, अलगद धरायचंय आणि पाठीवर हळूवारपणे थापटायच्या ऐवजी मसाज केला तरी जास्त चालेल।
2: श्रोते हो, आताच आपण 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान साजरा होणाऱ्या राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्तानं समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधला। उद्या पुन्हा आपण जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधणार आहोत एका नवीन विषयावरती। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या कार्यक्रमात।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. या सुंदर गाण्यानंतर मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आर जे ऋतू. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, मगाशीच आपण जागतिक नारळ दिवसाबद्दल बोललो. आज आहे जागतिक नारळ दिवस आणि याच निमित्तानं नारळाचा आस्वाद न घेणं म्हणजे अगदीच अशक्य आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यापासून ते स्वयंपाकाची रंगत वाढवण्यापर्यंत नारळ नेहमीच आपल्या सोबत असतो. त्यामुळे मंडळी, आज या विशेष दिवशी आपण नारळापासून बनणारी एक अतिशय सोपी पारंपरिक आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी शिकूयात. नाव आहे रेसिपीचं पारंपरिक नारळाचे लाडू. आता ही रेसिपी बनवणं फार सोपं आहे बरं का. सर्वात आधी एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करा. त्यामध्ये 2 वाट्या ओला किसलेला नारळ घालून 2 ते 3 मिनिट मंद आचेवरती हलकंच परतून घ्या, जेणेकरून त्याचा ओलसरपणा थोडासा कमी होईल. आता त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गुळ किंवा साखर घाला. गुळ चांगला वितळून मिश्रणामध्ये छान एकजीव होईपर्यंत सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊ लागलं की त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि आवडीनुसार सुका मेवा घाला. आणि आता हे मिश्रण कोमट असतानाच हाताला थोडंसं तूप लावून छानपैकी गोल गोल लाडू वळून घ्या. सखींनो, हे मऊ आणि चविष्ट नारळाचे लाडू खायला जितके अप्रतिम लागतात ना मंडळी, तितकेच ते आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक असतात. त्यामुळं आजच घरातल्यांसाठी हे नारळाचे लाडू नक्की बनवा आणि जागतिक नारळ दिनाचा आनंद द्विगुणित करा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करतो, पण या निमित्तानं आज मला एका खूप गंभीर आणि महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे तुमच्याशी. आपल्या आसपास दिवस रात्र कष्ट करणाऱ्या बांधकाम क्षेत्रावरती किंवा शेतामध्ये मजुरी करणाऱ्या आपल्या मजूर बहिणी, ज्या दिवसभर घाम गाळून संपूर्ण कुटुंबाचं पोट भरत असतात, पण दुर्दैवानं स्वतःच्या आणि आपल्या लहान मुलांच्या पोषणाकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं, पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष होत असतं. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळणाऱ्या अपुऱ्या उत्पन्नामुळे आणि वेळेच्या अभावामुळे या महिलांना वेळेवरती संतुलित आहार मिळत नाही. परिणामी त्यांना अॅनिमियासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि त्यांच्या लहान मुलांना कुपोषणाचा सामना करावा लागतो. सखीनो, कुपोषण आणि कुपोषित बालकांचा प्रश्न हा केवळ एका कुटुंबाचा नाहीये, तर तो आपल्या संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. ज्या हातांनी देशाच्या प्रगतीची पायाभरणी होत असते, त्या हातांना आणि त्यांच्या मुलांना चांगलं पोषण मिळणं हा त्यांचा हक्क आहे. म्हणूनच या पोषण सप्ताहाच्या निमित्तानं आपण आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या मजूर महिलांना पोषणाबद्दल जागरूक करूयात आणि शक्य ती फूल ना फुलाची पाकळी असेल ती शक्य ती मदत करूयात आणि एका सुदृढ समाजाच्या निर्मितीमध्ये आपलं थोडंसं का होणं योगदान देऊयात. अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा मंडळी रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर आपल्याच गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभराच्या थकव्यानंतर आपल्याला गरमागरम चहाचा एक घोट मिळताच एकदम वाह वाटतं की नाही. मग अनेकांना वाटतं की चहा पिऊन खरोखर शरीरामध्ये गुड हॅपी हार्मोन्स तयार होतात का? तर मंडळी, याचं उत्तर आहे की हो, अगदी बरोबर. शास्त्रज्ञांच्या मते चहामध्ये L-थियानाइन नावाचे एक खास असं अमिनो ऍसिड असतं. जेव्हा आपण चहा पितो तेव्हा हे घटक आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे हॅपी हार्मोन्स सोडण्यास मदत करतात. यामुळं आपला ताण पटकन कमी होतो, मन शांत होतं आणि मूड अगदी फ्रेश होतो. पण सखींनो, चहाचा आनंद घेताना एक छोटी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अहो, डॉक्टर तर म्हणतात ना की दिवसातून फक्त दोनच कप चहा प्यावा, पण आपल्या घरचे काय म्हणतात माहितीये? अगं, पाहुणे आलेत, दे एक कप चहा. डोकं दुखतंय म्हणून दे एक कप चहा. आणि पावसाचं वातावरण आहे म्हणून दे एक कप चहा. किंवा उरलाय सुरलाय तर टाकून कशाला देते, दे एक कप चहा. अशा गोष्टी होतात मंडळी, आणि त्यामुळं आपला अतिरिक्त चहा पिण्यात येतो. त्यामुळं चहा नक्की प्या, मूड छान फ्रेश करा, पण प्रमाणाबाहेर चहा पिऊन आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. त्यामुळं मंडळी, आजचा चहा मस्तपैकी हळद हसत खेळत आनंदानं प्या, अगदी इव्हिनिंगला प्या. आत्ता अजिबात पिऊ नका, कारण आत्ता वेळ झालीये, तुम्हाला जेवणाची वेळ झालीये, लंच टाइम आहे. त्यामुळे चहा अजिबात पिऊ नका. संध्याकाळी 4-5 दरम्यान तुम्ही चहा नक्कीच पिऊ शकता. तर मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4-7 या वेळेत. चला तर मग, हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: Oh no.

हाय हॅलो नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली आणि शेवटी माझी नावडती जी ही वेळ आहे तुमचा निरोप घेण्याची शेवटी आलीच आणि ही मला कधीच आवडत नाही कारण इतक्या साऱ्या गोष्टी असतात मंडळी तुमच्याशी शेअर करायच्या पण या एवढ्याशा वेळेमध्ये तुमच्याशी शेअर करणं होत नाही मला. त्यामुळे मंडळी तुमच्या जर काही गप्पा गोष्टी असतील, तुमचे जर काही अनुभव असतील आणि जर तुम्हाला तुमच्या काही भावना आपल्या रेडिओमार्फत आपल्या श्रोत्यांना शेअर करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच मला 90111 23 90 या नंबरवरती संपर्क साधू शकता. आणि त्याचसोबत मंडळी तुम्हाला जर काही गोष्टी शेअर करायच्या असतील, काही शायरीज काही जोक्स जर तुम्हाला पाठवायचे असतील मंडळी तर याच नंबरवरती म्हणजेच 90111 23 90 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता. नक्कीच आपण त्यातले काही निवडक जोक्स असतील, शायरीज असतील आपण आपल्या शोमध्ये हे श्रोत्यांना ऐकवत जाऊ. आणि मंडळी पटकन मोबाईल हातात घ्या, व्हॉट्सअप ओपन करा आणि पटकन तुमच्या मनातील भावना शब्दांमध्ये व्यक्त व्हा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूयात मंडळी उद्या सकाळी ठीक 11 वाजता आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. आणि मंडळी उद्यासुद्धा खूप छान पद्धतीने आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत आणि आता अगदी थोड्या वेळामध्ये आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. तर मंडळी हसत राहा, खेळत राहा, आज मस्तपैकी एन्जॉय करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका समृद्धी पावसे यांचा। समृद्धीताई ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत। समृद्धीताई, आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो। तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदिच्छा। आणि आजचा दिवस आणखीन खास करण्यासाठी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर गीत आपण ऐकवत आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपण सर्वजण रक्षाबंधन हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतो. तो रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर प्रेम, आपुलकी, विश्वास, आधार आणि सन्मानाची नाती जपण्याचा सुंदर सण आहे. याच भावनेतून स्नेहालय संचालित डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवनच्या वतीने पोलीस मुख्यालय येथे रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून मुलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कार्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच पोलीस हे आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेले आधारस्तंभ आहेत याची जाणीव मुलांना करून देण्यात आली. तर या सुंदर उपक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पोलीस मुख्यालयातील पोलीस निरीक्षक श्री उमेश परदेशी सर. नमस्कार सर, आपले मनपूर्वक स्वागत आहे या विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाविषयी आपल्या भावना आणि प्रतिक्रिया नगरकरांसोबत आपण शेअर करूया.
1: सदर कार्यक्रम करिता माननीय पोलीस अधीक्षक सो मुमक्का सुदर्शन सर, अपर अधीक्षक कलुबुर्मे सर, होम DYSP रियाज शेख सर यांच्या सर्वांच्या कोर्सचे विद्यार्थी, तसेच मुख्यालयातील आर्मोर शॉप, CO स्टाफ व इतर सर्व पोलीस मुख्यालयातील स्टाफ बांधव

या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे। तसेच सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्या मुलांकरता आमच्याकडनं व आमच्या साहेबांच्या एस पी साहेबांच्या सांगण्याप्रमाणे वह्या आणि पुस्तकाचं वाटप केलं, जेणेकरून

एका सुंदर उपक्रमाविषयी आपल्या भावना आणि प्रतिक्रिया नगरकरांसोबत आपण शेअर केल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नगरकरांना रक्षाबंधनाच्या या छोट्याशा राखीच्या धाग्यातून प्रेम, आधार, विश्वास आणि आपुलकी बांधवांपर्यंत व्यक्त केलेला स्नेह आणि कृतज्ञता ही नक्कीच प्रेरणादायी आहे. अशाच उपक्रमातून मुलांमध्ये चांगले संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याची भावना रुजत राहो हीच अपेक्षा आहे. नगरकर आता आपल्या सोबत होते राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय येथील श्री उमेश परदेशी सर. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसी कहो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमध्ये सामाजिक क्षेत्रात खूप छान काम करते. संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प आणि अनेक उपक्रम घेतले जातात. असाच एक छान उपक्रम म्हणजे स्टोरी टेलिंग वर्कशॉप. या वर्कशॉपसाठी मुंबई पालघर येथील क्विस संस्थेतील संतोष गायकवाड सर आले आहेत. या वर्कशॉपमध्ये स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्नेहालय संचलित बालभवन येथील शिक्षकांनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला आहे. पण नगरकर, या वर्कशॉपमध्ये नेमकं काय शिकवलं? गोष्टी सांगताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि मुलांना गोष्टीच्या माध्यमातून आणखीन चांगल्या पद्धतीने कसं शिकवता येतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण थेट संतोष गायकवाड सरांशी बोलणार आहोत. चला तर मग नगरकर, त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया स्टोरी टेलिंग वर्कशॉप विषयी.
1: नमस्कार, माझं नाव संतोष गायकवाड. क्वेस्ट संस्थेकडून आम्ही इथे आलो आहोत आणि शिक्षकांसाठी आम्ही स्टोरी टेलिंगचे वर्कशॉप घेत आहोत सध्या. तर असंच एक वर्कशॉप आपण इथे स्नेहालयमध्ये घेतलं, ज्यामध्ये 35 शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. या वर्कशॉपमध्ये प्रामुख्यानं मुलांसाठी गोष्ट कशी सांगायची या गोष्टीवर आम्ही फोकस केला होता आणि त्या अनुषंगानं मग काही खेळ, गोष्टी तयार करणं, गोष्ट सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून बघितल्या. तर अशा पद्धतीचं आमचं वर्कशॉप 2 दिवस इथे झालं. पहिल्या दिवशी मयूरने घेतलं आणि नंतर मी, असे 2 दिवस आम्ही हे वर्कशॉप घेत होतो. आणि आता ते वर्कशॉप संपलेलं आहे, परंतु गोष्ट सांगण्यासाठी एका शिक्षकाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्की कशा क्रिएट करता येऊ शकतात स्वतःहून, म्हणजे ज्याला गोष्ट सांगायची आहे त्यानं त्या कशा क्रिएट केल्या पाहिजेत, याचं मार्गदर्शन या 2 दिवसामध्ये होतं. अर्थात हे 2 दिवस कुठल्याही स्टोरी टेलरसाठी पुरेसे नसतात, पण एक बूस्टर म्हणून या 2 दिवसाकडे आपण बघू शकतो, ज्याला आम्ही स्टोरी टेलिंग वर्कशॉप असं म्हणतो.
0: सर, हे नेमकं तुम्हाला काय वाटलं की आपण स्नेहालय आणि बालभवनच्या थ्रू मदतीनेच करावा म्हणून, यांना असं यांचंच प्रशिक्षण वगैरे घ्यावं असं का वाटलं?
1: स्नेहालय आणि बालभवन, आता बालभवनांचं कामच मुळात लहान मुलांसोबत चालतं हे एक आहे आणि स्नेहालयमध्ये प्रामुख्यानं मुलं हे बेस आहे या सगळ्या कामाचा. सो गोष्ट सांगायची कुणाला? तर मुलांना सांगायची, आणि हे सांगणार कोण? तर शिक्षक. सो गोष्ट सांगणारा तितका परफेक्ट माणूस हवा जो या मुलांना चांगल्या पद्धतीनं गोष्ट सांगेल. आपल्याकडे गोष्ट सांगण्याला आज फारशी व्हॅल्यू दिली जात नाही की एक आजी गोष्ट सांगायची तोपर्यंत ठीक होतं, परंतु आता शाळांमधून सुद्धा गोष्ट सांगणं कमी झालेलं आहे. सो मग गोष्ट सांगायची कोणी आणि सांगायची तर का सांगायची आणि कशा पद्धतीनं सांगायची हे कळणं आजच्या शिक्षकांना जास्त गरजेचं आहे. म्हणून आम्ही अशा पद्धतीचे वर्कशॉप्स शिक्षकांसाठी, अंगणवाडी ताईंसाठी घेत असतो. स्नेहालयसोबत आम्ही आत्ता, म्हणजे ही आमची पहिलीच वेळ आहे, आमचे सहकारी आहेत निलेश, सो त्याच्यामुळे आमची इथं ओळख झाली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही इथंपर्यंत येऊ आलो होतो. स्नेहालयबद्दल आम्हाला आत्तापर्यंत काही फारसं माहिती नव्हतं, पण जेव्हा या कॅम्पसमध्ये आलो, इथले काम समजून घेतलं, इथल्या कॅम्पसला नीट बघितलं आणि येथे झालेल्या वस्तूंचा वापर जेव्हा आम्ही समजून घेतला, तेव्हा आम्हाला कळालं की हे मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे ही आमची पहिली व्हिजिट जरी असली तरी इथे वारंवार आम्ही आता वर्कशॉपसाठी येणार आहोत असं आमचं बोलणं चालू आहे.
0: थँक्यू सर.
1: थँक्यू.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते संतोष गायकवाड सर. सर, आपला वेळ दिल्याबद्दल आणि या वर्कशॉप बद्दलची माहिती आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नगरकर, यातून आपल्याला एक गोष्ट नक्की समजली की गोष्ट सांगणं म्हणजे फक्त गोष्ट सांगणं नाही, तर त्यातून मुलांना शिकवणं आणि त्यांची कल्पनाशक्ती वाढवणं देखील आहे. तर नगरकर, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी वैशाली कुलकर्णी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर शिकवताना जर गोष्टी संवाद आणि मजेशीर पद्धतीचा वापर केला तर मुलांना शिकवणं आणखीन आवडतं, नाही का? याच विचारातून स्नेहालय संस्थेमध्ये स्टोरी टेलिंग वर्कशॉप घेण्यात आला. या वर्कशॉपमध्ये स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्नेहालय संचलित बालभवन मधील शिक्षकांनी सहभाग घेतला. मुंबई पालघर येथील क्विश संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण घेण्यात आलं. शिक्षकांना नेमकं काय शिकायला मिळालं, गोष्टी सांगताना कोणत्या गोष्टी ती कशा सांगायच्या, त्याचा मुलांच्या शिकण्यावर कसा परिणाम होत, हे या वर्कशॉप मध्ये शिकवलं आहे. तर आपल्या सोबत आहेत क्विश संस्थेचे कोऑर्डिनेटर विशाल सर. चला तर मग नगरकर विशाल सरांकडून जाणून घेऊया या खास वर्कशॉप विषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार, मी विशाल. मी पालघरमधून क्वेस्ट या संस्थेतून इथे स्नेहालयमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेसोबत आपला प्रोग्राम राबवत आहोत. तर या वर्षभरात असं दिसण्यात आलं की शिक्षकांना शिकवणंचे ट्रेनिंग खूप होत आहेत, 3-3 महिन्यांचं ट्रेनिंग होत आहेत. पण शिक्षकांना एक, जसं संतोष दादा म्हणाला की बूस्टर एक हवं आहे, की आपण मुलांसोबत गोष्ट कशी वाचवून दाखवायची किंवा स्टोरी कशी सांगायची, स्टोरी टेलिंग कसं करायचं, यासाठी क्वेस्ट मार्फत आणि रंभा फिलॉन्थ्रॉफी फाउंडेशनतर्फे यांच्या सहाय्याने आपण स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या 5वीपर्यंतच्या शिक्षिका आणि स्नेहालय बालभवन यातील काही शिक्षिका यांच्यासोबत आपण हे 2 दिवसाचं स्टोरी टेलिंग वर्कशॉप इथे आयोजित केलं होतं आणि ते खूप चांगल्या रीतीने ते पार पडलं.
0: आणि सर, इथं तुमचं इथे घेण्यामागचा उद्देश काय होता, तुम्ही इतक्या लांबून पालघरवरून इथे आपल्या नगरला आलेला आहात? तर
1: घेण्यामागचं उद्दिष्ट की ह्या स्टोरी टेलिंगचं वर्कशॉपचं एक उद्दिष्ट असं की शिक्षकांना नुसतं टीचिंग एज्युकेशनमध्ये आपण ट्रेनिंग देऊ शकतो, पण एज्युकेशनला जोडून नाटक किंवा थिएटर कसं आपण अप्लाय करू शकतो अजून, की त्यामध्ये टीचरांचं अजून स्वतःचं कॅपॅसिटी बिल्डिंग पण अजून चांगलं होईल, की त्यांना मुलांसोबत उभं राहण्यासाठी अजून गोष्ट सांगताना किंवा अजून काही ॲक्टिव्हिटी करताना त्यांच्या शरीर आणि आवाज असं पकडून काही मुलांपर्यंत कसं गोष्टी पोहोचवता येतील किंवा काही कसं त्यांना कंटेंट पोहोचवता येतील, यासाठी याची खूप जास्त उपयुक्तता असते. म्हणून आमची क्वेस्ट संस्था ही बऱ्यापैकी जिथे प्रोग्राम आपला एज्युकेशनचं चालतो तिथे हे स्टोरी टेलिंगचे वर्कशॉप राबवत असतात.
0: तर सर, ही क्वेस्ट संस्था आणि आपले स्नेहालयाशी किती वर्षापासूनचं नातं जोडलेलं आहे आणि ते कसं?
1: ओके, तर स्नेहालय आणि क्वेस्ट यांचा मधला दुवा म्हणजे रंभा चॅरिटेबल फाउंडेशन, रंभा फिलॉन्थ्रॉफी फाउंडेशन. तर यांचं नातं बऱ्यापैकी 2 वर्षापासनं म्हणजे 2 वर्षापासनं ओळख झालेली आहे, पण आत्ता हे स्नेहालयाने उत्स्फूर्त करून आणि रंभा फिलॉन्थ्रॉफी फाउंडेशन यांच्या आर्थिक सहकार्याने आपण गेल्या वर्षी जून महिन्यापासनं आपण इथे प्रोग्राम राबवत आहोत स्नेहालय इंग्लिश मीडियम सोबत, आणि अजून तो आपण 3 वर्ष अजून पुढे राबवणार आहोत.
0: स्नेहालय संस्थेमध्ये आल्याच्यानंतर तुमचा अनुभव काय?
1: तर इथे जे आम्ही स्नेहालय इंग्लिश मीडियम सोबत काम करतोय हा आमचा क्वेस्टचा पहिला पायलट प्रोग्रामच आहे, पण तो आता आम्हाला हळूहळू प्रभावीपणे रन होताना दिसतोय. आणि पहिला प्रोग्राम असल्यामुळे आम्हाला सुरुवातीला चॅलेंजेस आले, पण आता ते बऱ्यापैकी आम्हाला फेस करत आहेत आणि आम्ही त्याच्यातून सोल्युशन काढत पुढे जातोय. आम्हाला याचा जाऊन पुढे आमच्या क्वेस्टला पण फायदा होणार आहे की इंग्लिश मीडियम शाळेसोबत काम करायचं असेल तर कसं करता येईल, याचं पण प्लॅनिंग आमच्या डोक्यात पुढे याच्या पुढे राहील.
0: आणि एकंदरीत तुम्ही किती प्रोजेक्टला भेट दिली आपल्या स्नेहालयमधल्या?
1: तर स्नेहालयाचे जेवढे काही प्रोजेक्ट चालत आहेत हनीप सरांमार्फत, म्हणजे आता आम्ही हनीफ सरांच्या मार्फत इथे आलो आहे हा जो शाळेचा प्रोग्राम, तर मी ॲज अ इथल्या क्वेस्ट संस्थेचा कोऑर्डिनेटर म्हणून मी बऱ्यापैकी सगळ्या संस्थांना भेट देतो आहे आणि अधूनमधून बालभवनाच्या प्रोजेक्टला पण आम्ही भेटी देतो आहे, कारण की पुढे जर भविष्यात काम चालू आलं तर आम्हाला त्याची पण खूप मदत होईल बालभवनाचा अभ्यास करून तिथं पुढे कसा कंटेंट डेव्हलप करायचं किंवा कसं त्यांच्यासाठी कंटेंट पोहोचवायचं. तर बऱ्यापैकी मी वर्षभरात सगळ्या प्रोजेक्टला भेट दिली.
0: एखाद्या अशा प्रोजेक्टविषयी सांगता का, तिथला अनुभव काय होतो?
1: तर मी हिम्मतग्राममधील जो कृषीचा प्रोग्राम राबवला जातो की तिथे शेती केली जाते, तर तिथे मी बऱ्यापैकी 2 दिवस अनिप सरांसोबत मार्फत कंटिन्यू गेलेलो आणि ते पॉली हाऊसेसचं उद्घाटन होतं गेल्या वर्षी, तिथे मी पण त्यांच्यासोबत अनिप सर मला नेहमी सांगत असत की आपण जाऊयात असं. मग ते कृषीचा प्रोग्राम मला तो खूप जास्त आवडला. अजून जे लहान मुलांसाठी मानसग्राम किंवा तिकडचे जे निंबळक बायपासचे जे सगळे प्रोजेक्ट आहेत, हां ते बऱ्यापैकी मी फिरलो आहे.
0: थँक्यू सर. धन्यवाद सर. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते. मुंबई पालघर येथील क्विज संस्थेतील कोऑर्डिनेटर विशाल सर. सर या वर्कशॉप मधील अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर नगरकर, समजलं की शिक्षणाची पद्धत थोडी वेगळी आणि मजेशीर असली तर मुलांचं शिकणंही आनंदाचं होतं. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेणार आहोत. तर नगरकर दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम. आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत लोकपरंपरा, प्रवास गीते, जागतिक नारळ दिन आणि ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचा जन्मदिन विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. यानंतर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आणि त्याचबरोबर जागतिक नारळ दिन विशेष नारळ पाण्याचं महत्व आपण ऐकणार आहोत. तर आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता गुरु प्रवचन आपण ऐकणार आहोत. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत. आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण समाप्त विशेष. शीतल शिंदे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत आरजे ऋतू. रात्री 8 वाजता श्यामची आई भाग 41 ऐकणार आहोत. अभिवाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी. रात्री 9 वाजता आठवणीतील गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये जुही चावला विशेष सादर करते अमृता असणार आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो मध्ये दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेतील हितचिंतिका श्रेया पाठक यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. श्रेया ताई तुम्हाला रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि यशाची बरसात होत राहो. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच खुलत राहो आणि स्नेहालय सोबतच तुमचं हे प्रेमाचं नातं असंच वर्षानुवर्ष घट्ट होत राहो हीच मनापासून सदइच्छा. आणि आता वेळ झालेली आहे श्रेया पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत ऐकण्याची. तर आपण ऐकूया त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.

0: आता बघा आपण हा राग गेलो जॉनपुरीच्या स्केलमध्ये. ही गझल बघा, जॉनपुरीचं स्केल आहे, राग नाही. इनफॅक्ट रागाच्या नियमांचं उग्र अनुशासन सिनेमातल्या म्युझिक डायरेक्टरवर नसल्यामुळे त्यांनी रागातले वेगळेच ऑप्शन शोधले. आणि जर चित्रपट नावाची गोष्ट अस्तित्वात आली नसती तर ह्या सगळ्या संगीतकारांच्या प्रतिभा शास्त्रीय संगीताला लागल्या असत्या आणि काहीतरी वेगळी भर पडली असती की काय असं निर्णायक मत द्यायचं नसलं की त्याला प्रश्नवाचक रूप द्यावं.
1: सत्य.

0: गझलेचा शौक कसा काय लागला? हा एक वेगळा विषय पण आता आणायचं.
1: पण मी मला काय असे गुरु तिथे मी गुरु केले आणि मी गालिब मीर मोमीन आणि अजूनही माझा व्यासंग चालू असतो. कधी आरती प्रभू असतो, कधी गालिब असतो, कधी सकाळ पण असतो, असं चालू असत.
0: आणि मंगेशकर कुटुंबांशी कुटुंबाशी तुमचा जो घनिष्ठ
1: हृदयाचिन्ह म्हणजे बाळासाहेबांना त्यांच्यात अत्यंत एक सुप्त शास्त्रीय संगीताच्या अभिजात बंदिश प्रेमी दडलेला
0: आहे.
1: आणि त्यांच्या कित्येक चाली बघा ना, त्या जीवलगा श्री किंवा चांदणी शिंपित जाशी हंसध्वनी तिन्ही सांजा यमन किती सुंदर यमन आहे. ते मगाशी जो विषय निघाला ना की सेने संगीतातले, आता बघा आपल्याकडे बिहारचं मगाशी मी उदाहरण दिलं तंबर दे ही सगळी गायकी आपण दाखव.

0: क्या बात है वाह।
1: दोनों मिलकर करेंगे असे रत्नागिरीकरांची बंदिश मी बदलली, कारण नंदची आई बिहाग आहे म्हणून त्यांची सम अण्णासाहेबांची पायल मोरी मला असं वाटलं की ही काही समेची जागा नाहीये, ती परत उतरायची खाली उतरायची जागा आहे, मुक्काम ठेवायची जागा नाहीये.

0: एकदा गाताना कुमारी जसं शिकवताना, कारण आमची जास्त तालीम डायनिंग टेबलवर व्हायची त्यांच्या, अगदी दोन तंबरत बसूनच व्हायची असं नाहीये. अहो असं आहे, शिकणाऱ्याचा सुद्धा सौंदर्य बोध लवकर जागृत व्हायला पाहिजे ना. सीना बसीना तालीम म्हणजे काय, की त्याला काही स्वतःची बुद्धीच नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि असं तर कोण कोण अल्लादिया खासाहेबांनी 12 वर्ष केसरबाईने सकाळी 3 तास संध्याकाळी 4 तास एक ते स्वरशिल्प प्रवाही असं निर्माण केलं, आता कोणाला एवढा वेळ आहे, तुम्हाला शोधून सापडणार नाही. मला एक माणूस भेटला, सीना पा सीना तालीम म्हणला आहे मेरे पिताजी से मैंने ली आहे, पण तो शिंपी होता आणि त्याच्या दुकानावर बोर्ड होता की हमारे यहां हमारे ढंग से कपडे सिलकर मिलेंगे. मग तुम्ही तक्रार करू शकत नाही फिटिंग बरोबर झालं नाही असं.
1: सीना बसवी
0: तर म्हणून मी जात्रक दिन अशी केली समज. आणि प मग या बिहागवर नाही सुचलं, आठवलं म्हणजे.

0: फैन बनता है।
1: क्या बात, बहुत अच्छा, वाह। आणखी एक मला आठवलं काका की तुम्ही आर्काइवल रेकॉर्डिंग्स खूप खूपच कलाकारांची केली, त्यातल्या काय आठवणी सांगा, कोणाच्या कुठले कलाकार तुम्हाला म्हणजे खूप काही देऊन गेले असतीलच पण त्यातल्या काही?
2: जारोलकर बुवा, देवधरजी, बबनराव, रामाश्रय झा,
1: त्यातलं जानोरीकर बुवांचं मी वाजवलं होतं रेकॉर्डिंग, ते मला आठवतंय।
2: हा जानोरीकर काय होतं, ते गांधर्व महाविद्यालय परंपरेतले असल्यामुळे जानोरीकर हा एकमात्र असा गवई होता ज्यांनी भेंडी बाजार घराण्याच्या सगळ्या पंथांशी लिहून ठेवले होते।
1: अच्छा।
2: पण त्याचा खरा म्हणजे मी तुलना करत नाही, पण त्यातला जो कल्पना विलास आहे तो जे आपले बडोद्याला होते ते काय त्यांचं नाव रे आठवेल आता, किंवा रमेश नाटकर्णी,
1: रमेश नाटकर्णी
2: किंवा आमिर खानने त्यातला एक भाग घेतला, ती जी सरगम टाकणं आहे ती एक लईची लेल्ट पैदा करण्याकरता आहे। आता हे काही आजकालच्या लोकप्रिय गायका म्हणजे एक फार फास्ट स्थान देतात मग तिची सरगम करून दाखवतात, हे म्हणजे एका सौंदर्यवतीचा फोटो दाखवायचा आणि लगेच त्याचा एक्सरे दाखवायचा, याला काय अर्थ आहे? तर बलताच बनूच झाला। तर ही जी भेंडी बाजार घराण्याची लिल्ट आहे ती बघा,

0: अमन अल्ली इथले कंपोजर होते. त्या तीन भावांनी हैदर खा, छज्जू खान, नजीर खा, अमन अल्ली या प्रत्येकाने, नजीर खा म्हणजे मेंड जी त्याने अंजनीबाई मालपेकरांना शिकवली, मध्यलयातल्या कॉम्बिनेशन आणि सरगम अमन अल्ली. आणि हैदर खा जे होते ते तानक्रिया त्यांची फार होती आणि आमिर खानच्या गाण्यावर त्यांचा फार परिणाम होता असं म्हणतात. तर आमिर खानची तान ही कोणाला उरगडलेली नाही, खूप तने धुवून गेले.
1: मी आणि जानोरीकर बॉन्डच्या बरोबर मी पुष्कळ वाजवल्यामुळे हे एलिमेंट्स मला अगदीच अगदीच दिसतातच. म्हणजे प्रश्नच
0: याचा अंतरसंबंध. तर भेंडी बजार घराण्यानी प्रथम एक जसं ते दंडनीम पदल आलित्य म्हणतात ना,
1: हा
0: कि उपमा कालिदासस्य भारवे अर्थ गौरवम दंडनीम बदल आलित्य मागे समुच्चती त्रयोगुणा अशा अर्थाचं जे म्हणलं किंवा आपल्याकडे अभंग तुकयाचा, उवी ज्ञानेशाची, आर्या मयूर पंतांची वगैरे असं आहे ना, तर त्यातलं जे बदल आलित्य आहे ते भेंडी बदल करण्यात सापडत. म्हणजे प्रत्येक मात्र चार असं अक्षर पडतं.

0: याचा मी खूप मजा भेंडी बाजार करण्याचा.
1: ह्याच्यावरनं मला एक आठवलं, तुम्ही हे जे आर्काइव्ह साठी रेकॉर्डिंग करत होतात आणि चारुकेशीची बंदिश जी मला वाटतं रमेश नाडकर्णीच आले होते तेव्हा,
0: त्याच्या मागची कहाणी सांगा.
1: हा सांगा, ती कहाणी सांगा आणि ती बंदिश पण गात.
0: नाटकर्णींचं काय होतं, अत्यंत ते उत्कट संवेदनाक्षम होते. त्यांचं वय पुष्कळ झालं होतं. रमेश नाटकर्णी ऑल इंडियामध्ये रेडिओमध्ये प्रोड्युसर होते आणि असं म्हणतात की अस्थमाचा आणि सेन्सिटिव्हिटीचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे सेन्सिटिव्ह लोकांना तो जास्त जाणवतो किंवा अस्थमा असणारे लोक सेन्सिटिव्ह होतात, जे काय असेल त्यांचा एक परस्पर काहीतरी संबंध आहे.
2: ओके.
0: आणि त्यांच्यासमोर

0: कापायला लागायची. तेव्हा मी असा एक सुज्ञ विचार केला की इट इज मोर इम्पॉर्टंट टू प्रिझर्व नाटकर्णी दॅन द ट्रॅडिशन. त्यांना उगाच भलतं काहीतरी झालं, म्हणजे ते मायक्रोफोन ठेवल्यावर त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढायची. आणि त्यांना एका प्रकारचा असा हलकासा भ्रम झाला होता की नक्की आपल्या बंदीशी कुठल्या आणि अमानलींच्या कुठल्या, कारण ते सगळे लोक कुमारजी त्यांना कम्युनिस्ट म्हणायचे. हा शिवकुमार शुक्ला बडोद्याचे
1: तुम्ही म्हणा,
0: ते असा रंग जमवायचे या मध्यलयचा. त्यांचं एक गाणं ऐकलंय देवधर स्कूलमध्ये की कोणीही बंदीश बांधली की नाव अमर येणार, कारण ते अमानलींचं ओरिजिनल तखल्लुस होत. आणि आपल्याकडे ही परंपराच आहे की आपल्याला जर हे सुचलंय तर हे गुरुंमुळे सुचलंय, गुरुजींचं नाव घ्यायचं. आणि त्यात दुसरा असाही हेतू असतो की आपण बंदिश बांधली आणि त्यात सदरंगाचं नाव टाकल्यावर लोक जरा त्याला ऍक्सेप्ट करतील. सदारंग अदारंग वगैरे असं अशी दोन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांना आठवत नव्हतं, ते म्हणले यार चारुकेशी मध्ये अमानली काय साहेबांनी काय सुंदर बंदिश बांधली होती, तुला फार आवडली असती असं. ते त्यांना ती आठवत नव्हती. तर माझा असा तेव्हा प्रघात होता की आपल्याला जे आवडतात आपण ज्या गायकाचं आपण डॉक्युमेंटेशन, हा सुटसुटीत शब्द आहे मराठीत त्याला दस्तावेजीकरण असं म्हणतात. तर आणि दस्तावेज हे बहुतेक गहाळ होण्याकरता असतात. तुम्ही कुठल्याही म्युझियम मध्ये गेलं तर कळेल
2: डॉक्युमेंट
0: गहाळ तरी होतात किंवा त्याला वाळवी लागते. तर माझा असा प्रघात होता की त्या गायकाच्या सौंदर्य बोधावर बोध आपल्याला कळलाय की नाही, म्हणून तशा प्रकारची एक बंदिश बांधून ती त्यांना ऐकवायची. तर मी चारुकेशी मधली बंदिश बांधली. त्याच्या आधीच माझं चारुकेशीतलं ज्ञान काय, तर रातनकरांची बंदिश ती उगानी आली तर म्हणतो हे मुळात साऊथ इंडियन स्केल आहे. आपण हिंदुस्थानी संगीतकार इतके दीड शहाणे की आपण त्याला वादी संवादी वगैरे दिले, त्यांच्याकडे ती कन्सेप्ट नाही. म्हणजे शंकरामध्ये ऋषभावर प्राधान्य असलं, अरे पण ते वातापी गणपती भजन मध्येच आहे. इतर त्यांच्या अंसुधनी मधल्या बंदिशमध्ये बंदिशींमध्ये ऋषभावर न्यास नाहीये, पण आपण ठरवलं
1: हंसध्वनी.

0: ही जी कहने ना गिंडन जी कहने हां
1: क्या बात है वाह
0: त्याने काय ते ते असं दिले सरकन म्हणता येत नव्हतं का इनफॅक्ट रातंजन करंच्या काय त्याचं नाव अभिनव गीतम मालिका
2: अभिनव गीत
1: मंजरी
0: हां गीत मंजरी त्या तिन्ही पुस्तकांचं जे तुम्ही वाचता ते नोटेशन हे गिंड्यांचं हस्ताक्षर आहे टाइप सेटिंग नाही येते

0: ही गिंडेंची कॅन आहे. आता अमरनलिंगची कॅन किंवा आमचे जे अमरनाथ होते दिल्लीचे, त्यांचे रेकॉर्डिंग आम्ही खूप केलं.
1: आमिर खान साहेबांचे शिष्य.
0: हा, पण ही वॉज मोर ऑफ अ पोएट अँड मोर ऑफ अ कंपोजर दॅन सिंगर. तर लता दिदींनी त्यांच्या आवडत्या 12 गाण्यामध्ये त्यांचं गरम कोट या चित्रपटातलं जोगी असे प्रीत किए दुखो हे गाणं निवडलं, असे ते अमरनाथ त्यांची बघा.

0: साथी. आता काहीतरी शब्द सुद्धा सांगतात ना.
1: नाही डोळ्यातनं आता पाणी म्हणजे कंट्रोल नाही झालं असं असं झालं रोमांच अंगावर आलं त्या बात बहुत.
0: आता भेंडी बाजार करण्यातलं मध्यला इथलं म्हणजे खेचलेल्या मध्यला इथलं काही लोक लय इतकी खेचतात की ते रागाचीच खेचतात तसं आपण नाही करत खेचलेली मध्यला आहे.

0: तर नानकर्णींच्या डोळ्याला पाणी आलं आणि ते म्हणाले हीच खाजाबींची बंदिश आहे.
1: मंडळी, हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110011005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन्हों उन्हों।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये मी आहे आपल्या सोबत आर जे आदी. तर मित्रांनो, आजचा आपला सेगमेंट आहे लोक परंपरा अर्थात ट्रेडिशनल सॉंग्स. तर आजच्या या शोमध्ये आपण ऐकणार आहोत प्रवास वर्णनपर गीतं.

मित्र हो, आपणही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी प्रवासाला जात असतो आणि प्रवास करत असताना आपल्याला खूप चांगले चांगले अनुभव येतात. कधी कधी वाईट अनुभव देखील येतात, कधी कधी गमतीशीर अनुभव देखील येत असतात. आणि हे प्रवास करत असताना चित्रपटांमध्ये नायक, नायिका किंवा इतर कलाकार जे आहेत ते देखील गाणे म्हणत असतात. त्या सिच्युएशनला पण गाणे हे शेड्यूल केलेले असतात. कथानकाच्या अनुषंगानं चित्रपटांमध्ये अशा प्रकारची प्रवास वर्णनपर गीतं असतात. तर अशी प्रवास वर्णनपर गीतं आज आपण या शोमध्ये ऐकणार आहोत. एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे गीतं ऐकूया. तर मराठमोळ्या गाण्यानं आपण आज सुरुवात करत आहोत. सुरुवातीचं हे गीत आहे नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं. गीतकार अनंत जाधव, संगीतकार राम लक्ष्मण आणि गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी. आणि अतिशय सुंदर सुमधूर असं हे गीत आहे. रविवारी फिरायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कशा प्रकारे धम्माल केली जाते, मजा केली जाते, त्याचंच वर्णन असणारं हे गीत आहे नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं. चला तर मग आनंद घेऊया आपणही.

वेलकम बॅक मित्रांनो. या कार्यक्रमातलं हे दुसरं गीत आहे 1972 साली प्रदर्शित परिचय या चित्रपटातलं, गुलजार यांचं. संगीत नियोजक आहेत आर डी बर्मन, गायक आहेत महान गायक किशोर कुमार, आणि पडद्यावर आहेत जितेंद्र. मित्र हो, जितेंद्र या चित्रपटामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्यावेळेस हे गीत आहे. अतिशय सुंदर असं गीत आपणही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. चला मग आपण पण ऐकूया.

वेलकम बॅक मित्रांनो. प्रवास वर्णनपर गीतं चित्रपटातले उत्कृष्ट असे गीतं आहेत. आता यानंतर आपण ऐकणार आहोत हम साथ साथ है या चित्रपटातलं गीत. गीताचे संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि या गीतासाठी पडद्यावर आहेत सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, करिश्मा कपूर, मोहनीश बहल आणि त्यांची पूर्ण टीम. अतिशय कौटुंबिक वातावरणामध्ये ज्या कौटुंबिक सहली जातात आणि त्या सहलीचा आनंद कुटुंबातील छोटे मोठे सर्वच सदस्य अतिशय भारावून जातात, मनापासून आनंद घेतात, अशाच पद्धतीचं हे गीत आहे. ऐकूया ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू अख्खं पूर्ण त्याच्यामध्ये अल्फाबेटच आहेत. ऐकूया

0: you. I love you.
1: म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, आता आपण ऐकणार आहोत राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं 1982 साली प्रदर्शित राजपूत या चित्रपटातलं गीत. इतकं सुंदर गीत आहे, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि गायलं आहे किशोर कुमार यांनी. आणि गीताचे बोल आहेत, अकेला गया था मैं. राजेश खन्ना घोड्यावर बसून प्रवास करत असतानाचं हे गीत आहे. तर आपणही आनंद घेऊया या गीताचा.

वेलकम बॅक. मित्रांनो, माणसाचं जीवन म्हणजे काय? जाणं आणि येणं, अर्थात आना जाना लगा रहेगा. माणूस हा प्रवासी आहे. हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर आदमी मुसाफिर है. आणि याच आशयाचं गाणं 1977 साली प्रदर्शित झालेल्या अपनापन या चित्रपटामध्ये आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं, ज्याला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या गाण्यासाठी या गीतामध्ये पडद्यावर आहेत आपले मराठमोळे कलाकार सुधीर दळवी आणि निवेदिता जोशी, ज्यानंतर सराफ झाल्या. त्याचबरोबर चित्रपटाचे नायक जितेंद्र आणि नायिका सुलक्षणा पंडित ही देखील मराठीत बरं का. चला तर ऐकूया

वेलकम बॅक. मित्र हो, प्रवास वर्णनपर गीतं एक वेगळ्या पद्धतीची गीतं असतात. याच्यामध्ये गाडीमध्ये चालणारे असतात, रेल्वेमध्ये चालणारे असतात, घोड्यांवर चालणारे असतात, वेगवेगळ्या वाहनानं जाणारे नायक, नायिका, सहनायक आणि यांच्यावर चित्रित झालेली ही गीतं. आता हे गीत जे आहे, हे आहे हम है राही प्यार के या चित्रपटातलं अत्यंत सुमधूर असं गीत लिहिलं होतं समीर यांनी. संगीतबद्ध केले नदीम श्रवण यांनी. गायक आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक आणि सहकारी. पडद्यावर आहेत आमिर खान, जुही चावला आणि त्यांच्या समवेतले बाल कलाकार.

वेलकम बॅक. तर मित्रांनो, प्रवास वर्णनपर गीत आता आपण ऐकली. आता थोडासा ट्रॅक चेंज करूया, सेगमेंट चेंज करूया. आज आहे जागतिक नारळ दिन. हो, बहुउपयोगी अशा नारळाच्या झाडाला आपल्या संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष म्हटलं जातं, कारण नारळाच्या झाडापासून निर्माण होणाऱ्या सर्वच गोष्टी माणसासाठी फार उपयोगी आहेत. नारळाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन अर्थात वर्ल्ड कोकोनट डे म्हणून साजरा करण्यात येतो. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, तेलासाठी तसंच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशात चांगला रोजगार मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक नारळ दिनाची सुरुवात कशी आणि कधी झाली. परंतु त्याआधी ऐकूया हे गीत.

जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो. सर्वात पहिल्यांदा हा दिवस 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला. APCCच्या स्थापनेसाठी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. ही एक आंतर सरकारी संस्था आहे जी नारळाचे उत्पादन करणाऱ्या आशियाई पॅसिफिक राज्यांवर देखरेख आणि सुविधा देते. तेव्हापासून दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतात देखील कोकण किनारी गुजरातपासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतले जातं. एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीची स्थापना अर्थात APCC या संस्थेची स्थापना लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे या दिवशी नारळाचे महत्त्व आणि फायदे सांगितले जाते. हा दिवस खास बनवण्यासाठी नारळ पाणी, खोबरेल तेल आणि दुधाला विशेष महत्त्व आहे. आता नारळ किती महत्त्वाचं आहे, किती फायदेशीर आहे हे तर आपल्याला माहितच आहे. अगदी तहान भागविण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत. नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅग्नीज आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. म्हणूनच आजारी व्यक्तींना नारळाचं पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला चमकदार करण्यासाठी फायदेशीर आहे.

नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अँटीऑक्सिडंट स्वरूपात काम करतं. त्यामुळे रक्तातल्या लाल रक्तपेशींचे संरक्षण होते. तसंच नारळ खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉलचा स्तर सुधारतो. नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. नारळाचे पाणी रोज प्यायल्यास शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण स्थिर राहतं. आता इतकं महत्त्वाचं नारळ आहे की आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याला श्रीफळ असं देखील म्हणतो. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांचं, सत्कार मूर्तींचं स्वागत करण्यासाठी नारळ हा हमखास असतोच. देवाचं दर्शन घेताना नारळ हे फोडले जाते. एखाद्या रामनवमी, हनुमान जयंती अशा प्रकारच्या धार्मिक उत्सवामध्ये नारळाला हमखास खूप महत्त्व आहे. त्याचं कारणच हे आहे की आपण जास्तीत जास्त नारळ खावं आणि निरोगी राहावं. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी देखील नारळाला श्रीफळ म्हटलंय. तेव्हा आपणही या नारळ सेवनाचा आनंद घ्या आणि जाता जाता हे सुंदर गीत ऐकूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आर जे आदी आपल्या सर्वांचा थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मधून निरोप घेत आहे. नमस्कार.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांझ रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर जे कमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, दिवसभर खूप काही झालंय ना? हो, झालंय। चांगल्या गोष्टी झाल्यात, वाईट गोष्टी झाल्यात, पण चांगल्या गोष्टी कधीच डोक्यावरून गेल्यात, पण ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्या डोक्यामध्ये गेल्यात असं झालेलं आहे। आणि हे माझ्यासोबत पण होतं, तुमच्यासोबत पण होतं, कारण आपण माणूस आहोत आणि माणसाची हीच प्रवृत्ती सगळ्यात घाणेरडी आहे असं मला वाटतं, की चांगल्या गोष्टी विसरून जाणं आणि वाईट गोष्टी लक्षात तर ठेवणं, पण नाही, संध्याकाळची वेळ ही आपली असते आणि त्याचमुळे ह्या वाईट गोष्टी पण विसरून जायच्या आणि फक्त स्वतःमध्ये रमून जायचं। त्यासाठी ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। हर अंधेरे के बाद सवेरा आता है, हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वो मुकाम पाता है। रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त, रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त, जो चलता है वही आगे बढ़ता है। क्या बात है। त्यामुळे चालत राहायचं जे चांगलं होतंय त्यातूनही काहीतरी घ्यायचं, जे वाईट होतंय त्यातूनही खूप काही घेण्यासारखं असतं, ते घ्यायचं असतं आणि झालेली गोष्ट विसरून पुढे चालायचं असतं। तर आपणही पुढे जाऊयात छान छान अशा या मोटिवेशनल शायरी सोबत। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, आणि ब्रेक नंतर तुमच्यासाठी हे छानसं रेट्रो गाणं प्ले करतेय।

सकाळचे 4:15 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, तुम्हाला माहित आहे का, आपल्या इकडे ना संत भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगडावर राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी संत भगवान बाबांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलंय. पहाटे समाधीचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर मधीलच पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड सोबतच गावागावात भगवान बाबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:28 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक आपल्या हिल्लानगरमध्ये झालेली आहे आणि यावेळी जिल्हाधिकारी यांनी म्हणजेच जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशय यांनी मंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यात आणि यांनी काही सूचना देखील दिलेल्या आहेत. चला तर ऐकूयात काय सूचना दिल्यात.
1: आज आपल्याकडे गणेशोत्सव याची पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये महानगरपालिका असेल किंवा एमएससीबी असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट त्यांच्यातर्फे जे जे नियोजन या वर्षीची गणेशोत्सवासाठी करण्यात आलेलं आहे त्याची माहिती देण्यात आली आणि त्याच्यासोबत जेवढे पण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठित गणेश मंडळ आहे त्यांच्याकडून वेगवेगळी सूचना याच्यामध्ये प्रशासनाकडून त्यांची काय अपेक्षा आहे ते त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. त्याच्यात प्रामुख्याने फिरते शौचालय त्या ठिकाणी अतिक्रमणची जे मिरवणुकची ठिकाणी आहे त्या ठिकाणी काढण्याची रिक्वेस्ट असेल किंवा स्वच्छतेची रिक्वेस्ट असेल किंवा मिरवणूक मार्गावर जे खड्डे झाले ते दुरुस्त करण्याबाबतची रिक्वेस्ट होती त्यासाठी महापालिकेतर्फे ऑलरेडी त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि संबंधित कामांसाठी आपण नोडल ऑफिसर पण प्रत्येक गोष्टीसाठी महानगरपालिका एमएससीबी किंवा पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याच्यासोबत मिरवणुकीच्या वेळी जे ट्रॅफिक कंजेशनचा विषय असेल किंवा त्या ठिकाणी लॉ ऑर्डरचा विषय असेल त्याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटनी पण त्यांची तयारी त्या ठिकाणी प्रेझेंट केली होती आणि जे मंडळांकडून आलेले सजेशन आहे त्या हिशोबाने संबंधित पोलीस स्टेशन निहाय सुद्धा गणेश मंडळचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत मीटिंग घेण्याचे नियोजन पोलीस डिपार्टमेंटनी केलेलं आहे.
0: तर मंडळी, अशा प्रकारे आपला अहिल्यानगरमध्ये आता जी गणेश उत्सवाची तयारी चालू आहे याच संदर्भात आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक झालेली आहे आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना देखील दिल्यात. याचबद्दल आता आपण जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशय यांची बैठक ऐकलेली आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुमच्यासाठी प्ले करते छान छान अशी गाणी, सो एन्जॉय करा. आणि तुम्हाला कोणतं ऐकायचं हे देखील नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:43 झालेले आहेत आणि सांज रंगमध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, परदेश प्रवास टाळा, परदेशात लग्न करू नका, गरज नसेल तर ना सोनंही खरेदी करू नका, असं आपले प्रधानमंत्री म्हणजेच नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केलंय बरं का. स्वदेशीचा स्वीकार आणि आत्मनिर्भरतेच्या जोरावर स्वातंत्र्याची 100 विकसित भारतात साजरी करू, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे अनेक प्रकारे आपल्या भारतातच राहा किंवा स्वदेशी माल खरेदी करा किंवा स्वदेशी वस्तू खरेदी करा आपण असं जे म्हणत असतो, तसंच परदेशाचा प्रवास टाळा असं देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरातील डाळ मंडई आडते बाजार परिसरात ना वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय बरं का. आणि सार्वजनिक रस्त्यांवर मालवाहतूक वाहनं उभी करून रस्ता अडवणं, वाकडी तिकडी वाहनं लावून वाहतुकीचा खोळंबा करणं, तसंच नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर मंडई, अशा प्रकारे डाळ मंडई आडते बाजार बेशिस्त वाहन चालकांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. त्यामुळे जर या इकडे तुम्ही जात असाल तर काळजी घ्या. आणि पोलीस कारवाई करतात म्हणून आपल्याला त्यांचा राग येत असतो, पण हे सगळं आपल्यासाठी खूप चांगलं आहे, कारण यामुळे जर बेशिस्त सारखं आपण वाहन चालवली, कुठूनही वाहनं घातली, तर यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं किंवा वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत असतं. त्यामुळे हे आपल्यासाठीच, आपल्या घाईसाठीच खूप गरजेचं आहे. आणि जे म्हणतो ना आपण, अतिघाई संकटात नाही, हे होतंच. आपण अतिघाईमध्ये पटकन जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यामुळे रस्ते बंद होतात आणि पुढचा मार्ग सगळा बंद होऊन जातो. त्यामुळे काळजी घ्या. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडई आपल्या अहिल्यानगर मध्ये ना येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे अहिल्यानगर आयोजित करत आहेत गरजो तो मराठी हा गाण्यांचा सुंदर कार्यक्रम। सरगम थिएटर्स नाशिक निर्मित नंदकुमार देशपांडे आणि संतोष कराळे यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केलेला आहे। तर मंडळी याच कार्यक्रमाची अधिक माहिती आपल्याला सांगत आहेत विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकर्ते रवींद्र देशपांडे।
2: नमस्कार, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे आणि अहिल्यानगर आयोजित अजरामर मराठी गाण्यांचा शब्दसुरांची एक सूरमयी संध्याकाळ सर्व नगरकरांना अनुभवायची आहे। औचित्य आहे विद्यार्थी सहाय्यक समितीचा परिचय नगरकरांना व्हावा। हे पुणे आणि अहिल्यानगर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील गरीब होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्यक समिती ही धर्मादाय संस्था गेली 70 वर्षे कार्यरत आहे। समता, स्वच्छता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा या तत्वांवर आधारित समिती युवा परिवर्तनाचं कार्य गेल्या 70 वर्षापासून अव्याहतपणे करीत आहे। अहिल्यानगरवासियांना समितीच्या कार्याचा जवळून परिचय व्हावा या उद्देशाने हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे। हा गाण्यांचा कार्यक्रम सरगम थिएटर्स नाशिक यांची त्यांची प्रस्तुती आहे आणि गरजतो मराठी हा या गाण्याच्या कार्यक्रमाचा शीर्षक आहे। तर या सुंदर अशा मराठी जुन्या आणि नव्या गाण्यांचा सुंदर असा मेळ आपल्याला या कार्यक्रमामध्ये ऐकायचा आहे। तरी आपण सर्वांनी या समितीच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं। सरगम थिएटर्स नाशिक निर्मित गरजतो मराठी या कार्यक्रमाचं ठिकाण आहे रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह प्रोफेसर कॉलनी सावेडी अहिल्यानगर। शनिवार दिनांक 5/9/2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माजी विद्यार्थी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे। तरी नगरकरांनी या गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून यावं ही विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्यकारी मंडळाच्या वतीनं नम्र विनंती। धन्यवाद।
1: श्रोते हो येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्या अहिल्यानगरमध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे अहिल्यानगर आयोजित करत आहे गरजतो मराठी हा गाण्यांचा कार्यक्रम। आणि त्याबद्दलच अधिक माहिती आता आपण ऐकलीत विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकर्ते रवींद्र देशपांडे यांच्याकडून। आणि सगळ्यांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा। बरं का, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला। कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी। रेडिओ नगर 90.4 एफएम वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे। तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 एफएम वर। संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया।

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता इथं असलेल्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल तर्फे नव्या ऑर्थोडेंटल विभागानं अहिल्यानगर शहर ते डेंटल कॉलेज या रस्त्यावर दोन फिरती वाहनं सुरू केली आहेत. या वाहनांचं उद्घाटन साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर SS दीपक आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी युवा नेते उदयन गडाख, स्नेहल या उपस्थित होत्या. तर म्हणजे अशा प्रकारे आता आपल्या अहिल्यानगरमध्ये फिरत्या दंतवैद्यकीय वाहनांचा प्रारंभ झालेला आहे आणि डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलचा उपक्रम हा असणार आहे जो खूप महत्वाचा आहे. काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौग.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या आपला अहिल्यानगर मध्ये ना ठिकठिकाणी चांगलीच वाहतूक कोंडी होतीये बरं का. आणि या वाहतूक कोंडीचा त्रास सगळ्यांनाच होतोय. आणि तसंच आपल्या अहिल्यानगरचा नेपती नाका चौक जो आहे ना, तिथे देखील सतत वर्दळ असते. रस्ता रुंद झाला, चौकात बेड तयार करण्यात आले, तरीही येथील वाहतुकीची कोंडी फुटत नव्हती. आणि यावर आता शहरातीलच उद्योजक आणि आर्किटेक्ट पवन शिंदे यांनी एक संकल्पना दिली आहे. वेगळ्या पद्धतीनं बॅरिकेडिंग करून वाहतूक नियंत्रणित करण्याचा उपाय त्यांनी सुचवलाय. आमदार संग्राम जगताप यांनाही ही संकल्पना आवडली आहे. प्रशासनाला सोबत घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीय. आता या चौकात तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड बसवण्यात आले आहेत. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हा उपाय कायमचा करण्यात येईल. या नव्या आराखड्याप्रमाणे चौकात येणारं प्रत्येक वाहनाला ठरवून दिलेल्या मार्गानं जावं लागणार असून, कोणीही प्रयत्न केला तरी मध्ये घुसू शकणार नाहीये. त्यांना नाईलाजानं आखून दिलेल्या मार्गानं जावं लागणार आहे. यामुळे वाहनं एकमेकांच्या समोर येणार नाहीत आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही असं योग्य नियोजन करण्यात आलंय. या संकल्पनेची सध्या चर्चा रंगली आहे. तर तुम्हाला या संकल्पनेबद्दल काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग शो मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आजचा दिवस थोडासा खास आहे, कारण आज आहे जागतिक नारळ दिन. नारळ म्हटलं की आपल्याला आठवतं नारळ पाणी, नारळाची चटणी, खोबऱ्याची वडी, मोदक आणि सणासुदीला पूजेतला नारळ तर असतोच. पण खरं सांगायचं तर नारळ फक्त आपल्या स्वयंपाक घरातला एक पदार्थ नाहीये बरं का, तर आपल्या संस्कृतीचा आणि अनेक लोकांच्या उपजीविकेचा महत्वाचा भाग आहे. दरवर्षी 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. नारळाचं महत्व, त्याचे विविध उपयोग आणि नारळावर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि उद्योगांची जाणीव निर्माण करणं हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. आता नारळाबद्दल बोलायचं झालं तर उन्हात फिरून आल्यानंतर हातात थंडगार नारळ पाणी मिळालं की किती छान वाटतं ना. नारळ पाण्यात पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम यांसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि त्यामुळे शरीराला द्रव पदार्थ आणि काही आवश्यक खनिज मिळण्यास मदत होते. विशेषतः व्यायाम किंवा जास्त घाम आल्यानंतर ते हायड्रेशनसाठी उपयोगी ठरू शकतं. आणि नारळाची खास गोष्ट माहिती आहे तुम्हाला, त्याचा एकही भाग सहज वाया जात नाही. हो, हे खरंय. पाणी प्यायचं, गर खायचा, तेल वापरायचं तर नारळाची करवंटी आणि साल सुद्धा विविध उपयोगांसाठी वापरली जाते. म्हणूनच कदाचित नारळाला आपल्या संस्कृतीत कल्पवृक्ष म्हटलं जातं, कारण उपयोग इतके की मोजावेत इतके कमीच. आणि आज नारळ दिनानिमित्त एक छोटंसं कौतुक त्या नारळाच्या झाडाचं देखील करूयात. आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्याचंही जो हे झाड जपतो, वाढवतो आणि आपल्या घरापर्यंत नारळ पोहोचवतो. आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्याचंही जो हे झाड जपतो, वाढवतो आणि आपल्या घरापर्यंत नारळ पोहोचवतो. तर आज संध्याकाळी एखादं नारळ पाणी प्या, नारळाची एखादी चविष्ट डिश खा आणि मनापासून म्हणा, नारळ फक्त एक फळ नाही तो आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि माणसांच्या मेहनतीशी जोडलेला एक सुंदर दुवा आहे. तुम्हा सगळ्यांना जागतिक नारळ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगमध्ये। कोमल आहे तुमच्या सोबत आणि आता हळूहळू आपल्या सांजरंगची वेळ संपत आली आहे बरं का। पण जाता जाता आजच्या जागतिक नारळ दिनानिमित्त नारळाची अजून एक खास गोष्ट मी तुम्हाला सांगून जाते। नारळ फक्त खाण्यासाठी किंवा नारळ पाणी पिण्यासाठी नाही, तर आपल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी खूप वर्षांपासून वापरलं जातं बरं का। नारळाचं जे तेल आहे ना, ते त्वचेचा कोरडेपणा कमी करून त्वचेला मॉइश्चराइज देण्यास मदत करतं। आणि केसांसाठी तर नारळाचं तेल म्हणजे आपल्या आजीच्या काळापासूनचा घरगुती उपाय आहे। केसांना मॉइश्चर आणि चमक मिळण्यास मदत होते यामुळे। आणि नारळाचं धार्मिक महत्व तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कोणतंही शुभ कार्य असो, पूजा असो किंवा नवीन सुरुवात, नारळाला विशेष स्थान आहे, म्हणूनच त्याला श्रीफळ म्हटलं जातं। नारळ अर्पण करणं म्हणजे आपल्या मनातील अहंकार बाजूला ठेवून देवासमोर स्वतःला समर्पित करण्याचं प्रतीक मानलं जातं। किती सुंदर आहे ना, एक छोटंसं फळ पण त्यात आरोग्य आहे, सौंदर्य आहे, संस्कृती आहे आणि कित्येक कुटुंबाच्या मेहनतीची कहाणी देखील आहे। तर आजच्या या जागतिक नारळ दिनानिमित्त एकच लक्षात ठेवा, निसर्ग आपल्याला खूप काही देतो, फक्त त्याची किंमत ओळखून त्याचं जतन करणं आपल्या हातात आहे। आणि याच सुंदर विचारासोबत आजच्या सांजरंग मध्ये इथेच थांबूयात। तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि साथीसाठी मनापासून धन्यवाद। आणि आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत। मी तुमची आरजे कोमल पुन्हा भेटणार आहे उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता याच आपल्या सांजरंग शो मध्ये। तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या। त्याचबरोबर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.
2: हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी नगर डायरी या शो मध्ये मी आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आपला राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू आहे. आता आपल्या सोबत आहेत बूथ हॉस्पिटलच्या डायटिशियन शीतल शिंदे यांच्याशी आपण आपले अनेक प्रश्न सोडवणार आहोत. कारण मंडळी पोषण आहार हा फक्त एका लहान बाळापुरता मर्यादित न राहता तो पोषण आहार आपल्या तरुणांसाठी, मुलींसाठी, आपल्या आई वडिलांसाठी, ज्येष्ठांसाठी सुद्धा फार फार गरजेचा असतो. त्या सर्व गोष्टींबाबत आपण आज चर्चा करत आहोत. तर शीतल मॅडम, सर्वप्रथम आपल्या रेडिओ नगर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर्वप्रथम मला हे म्हणायचं आहे की तुम्ही ॲज अ डायटिशियन म्हणून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहात. अनेक लेडीज असतील, अनेक व्यक्ती असतील तुमच्याकडे, त्यांच्या समस्या घेऊन येत असणारच आहेत. पण माझा पर्सनल प्रश्न आहे की तुम्हाला डायटिशियन का व्हावं वाटलं आणि तुम्ही इथे या क्षेत्रामध्ये तुम्ही कशा आलात?
3: धन्यवाद मॅडम, हा क्वेश्चन खूपच चांगला आहे. डायटिशियन मला आहारतज्ञ व्हावं असं वाटलं, कारण आपल्या जे आहाराच्या सिस्टीममध्ये किंवा दररोजचं जे अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये बरेचसे काय आहेत, लॅक्युन आहेत, जसं ज्याला आपण फिल इन द ब्लँक्स म्हणतो. आणि ते फिल इन द ब्लँक्स पूर्ण करण्यासाठी, जसं माझी आई आजारी पडली, तिला मधुमेह आहे, आणि मग त्याच्यावर थोडा अभ्यास वगैरे केला आणि आईला योग्य असा आहार दिला, बॅलन्स्ड काही मायक्रोन्यूट्रिएंट्स दिले आणि आई बरी झाली. आणि मग तेव्हा मला वाटलं की मेडिकलमध्ये जे डॉक्टर आहे किंवा सर्जन आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, नर्सेस आहेत, पण मला वाटलं दिस इज द ॲक्युरेट थिंग. म्हणजे की जसं न्यूट्रिशन आहारतज्ञ व्हावं आणि कुपोषण जे आहे, कुपोषण संपावं आपल्या भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये. कारण कुपोषण ही अशी गोष्ट आहे, मालन्यूट्रिशन, की ज्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण जगच त्या वॉर झोन मध्ये आहे. यासाठी मला असं वाटलं की मी आहारतज्ञ व्हावं.
2: आणि यासाठी मग तुम्हाला कोणी सपोर्ट केला? घरच्यांचा सपोर्ट कसा होता? किंवा लहानपणी तुमची वेगळी काही इच्छा होती का?
3: हो, माझी इच्छा लहानपणी वेगळी होती. मला आई वॉन्टेड टू बिकम लेडी पोलीस, बट देन गॉड हॅड रिस्टोर्ड समथिंग डिफरंट. आणि मग असं झालं की प्रवासामध्ये, या जीवनाच्या प्रवासामध्ये, मग मला वाटलं की आहारतज्ञ व्हावं आणि ही एक योग्य संधी आहे समाजासाठी सेवा करण्याची. आणि ही एक वेगळी ब्रांच आहे आणि न्यूट्रिशन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग ब्रांच. ही एक अपकमिंग ब्रांच आहे. आणि समतोल आहार कसा द्यावा आणि लोकांना पूर्ण आरोग्य कसं प्राप्त होईल आहाराद्वारे. आय वर्क इन फोर फेजेस. फर्स्ट इज डाएट, सेकंड इज चेंज इन लाईफस्टाईल, थर्ड इज बॅलन्स्ड डाएट, फोर्थ इज एक्सरसाइज अँड यूज ऑफ फंक्शनल फूड्स असं.
2: ओके, आता आपण पोषण आहार या विषयाकडे आपण वळूयात. तर अनेकांना पोषण आहार म्हणजे काय हेच माहीत नसतं. आता जर आपण खेडेगावात जातो किंवा स्लम एरियामध्ये जेव्हा जातो तेव्हा अनेक मुलं आपल्याला दिसतात की त्यांना व्यवस्थित आहार मिळत नाहीये किंवा व्यवस्थित त्यांचं पोषण होत नाहीये. तर त्यांना मेन म्हणजे हे समजणं गरजेचं आहे की पोषण आहार म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे.
3: हो, खूप छान प्रश्न आहे हा मॅडम. पोषण आहार म्हणजे आपण ज्याला म्हणतो वन स्क्वेअर मील, एक प्लेट आहे आणि ती फोर स्क्वेअर्स मध्ये डिवाइड करायची. मग आता एका स्क्वेअर मध्ये आपल्याला काय पाहिजे, कार्बोहायड्रेट्स पाहिजेत. एका स्क्वेअर मध्ये तुम्हाला प्रोटीन पाहिजे, एका स्क्वेअर मध्ये तुम्हाला सॅलड पाहिजे आणि एका स्क्वेअर मध्ये पल्सेस वगैरे असं हवंय. म्हणजे वन स्क्वेअर मील, मराठीमध्ये आपण जसं म्हणतो वरण भात भाजी पोळी, वन स्क्वेअर मील आणि त्याच्याबरोबर थोडस सॅलड, हे जर का आहार तुम्ही घेतला वन स्क्वेअर मील, तर तुमचा तो पोषण आहार होतो. आणि मला सांगू द्या की आता नवीन असं हे निघालेलं आहे की वी टेल द पेशंट्स रेनबो डाएट. हो रेनबो डाएट घ्या. तर रेनबो डाएट म्हणजे काय, सगळे रंग त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि एकाच वेळेस सगळे रंग नाही. जसं गडद हिरव्या रंगाच्या भाज्या तुम्ही जर घेतल्या तर तुमचं आरबीसी वाढणार आहेत. जर का तुम्ही लाल रंगाचं घेतलं जसं काही टोमॅटो चेरीज वगैरे ऍपल्स तर तुम्हाला काय होणार आहे, अँटी ऑक्सिडंट्स मिळणार आहेत. जसं तुम्ही पांढऱ्या रंगाचा लसूण किंवा कांदा मुळा वगैरे घेतला तर त्यांनी तुमचं रक्तभिसरण एकदम छान होणार आहे. नारंगी रंगाचा आहार घेतला गाजर पपई वगैरे तर तुम्हाला रेटिनॉल मिळणार आहे आणि ते डोळ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्ही जांभळा रंग घेतला तर तो फार महत्वाचा आहे आणि जांभळा रंग मी सातत्याने म्हणत असते की जांभळा रंग हा खूप महत्वाचा आहे की आता आपल्याला माहिती आहे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे तर जांभळ्या रंगाचं तुम्ही जांभळं खा करवंद खा किंवा फार तर फार दररोज आपल्याला जांभळ्या रंगाचं खाता येईल असं वांग जे भारताचं पण आहे आणि जे मनमाडचे वांग येतात ते देखील तुम्ही खाऊ शकता तर ते तुमचं कॅन्सर पासून बऱ्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रिकॉशन करतात. त्याचप्रमाणे तुमचा पिवळा जो रंग आहे त्याच्यामध्ये बीटा कॅरोटेनाइड आहे आणि विटॅमिन सी आहे जसं लिंबू आहे सिट्रस फॅमिली फ्रुट्स आहेत संत्र मोसंबी असं रंगीत आहार म्हणजे एकाच वेळेस नाही पण दिवसातून तुम्ही 6-7 रंग आपल्या अन्नामध्ये सेवन केले पाहिजेत.
2: नक्कीच. आणि आपण आता म्हणतच आहोत की पोषण आहार महत्वाचा आहे, या सर्व भाज्या असतील किंवा हा हा आहार असेल आपल्या जेवणामध्ये हा पाहिजेच पाहिजे, पण आजकाल लोकांच्या आहारामध्ये सर्वाधिक कोणत्या पोषक घटकांची कमतरता दिसून येते?
3: पोषक घटकांची कमतरता म्हणजे जसं फायबर आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याची कमतरता आहारामध्ये दिसून येते. आणि फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा धन्यवाद हे करते की आपले तुकाराम मुंडे साहेब की त्यांनी काय केलं, फास्ट फूड जंक्शन सगळे बंद केलेत आणि दिस इज व्हेरी वेलकमिंग अप्रोच. कारण मला सांगू द्या, जे 2 वर्षापूर्वी जो रिव्ह्यू झाला होता रिसर्च मुंबईमध्ये 350 लेकरांवर रिसर्च केला तर त्यातले 147 चिल्ड्रन वेर हायपर टेन्सिव्ह ज्यांना उच्च रक्तदाब होता बघा 2 वर्षापूर्वी. म्हणजे हे जर असंच कंटिन्यू राहिलं असतं तर 22-23 मध्ये त्यांना कार्डियक अरेस्ट हार्ट अटॅक आणि त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबामुळे किडनी फंक्शन पण तुमचं डॅमेज होतं. तर असे अनेक म्हणजे एखादा आजार झाला ना दॅट कम्स विथ मेनी सिस्टर्स असं असतं. तर कुपोषण, कुपोषण आपण कशाला म्हणतो की फॉर एक्झाम्पल जसं परदेशी US मध्ये आहे त्यांच्यामध्ये काय ओबेसिटी, ओबेसिटी पण एक प्रकारचं कुपोषण आहे. आणि भारतामध्ये काय आहे की आता आपण जसं वेस्टर्न कल्चर फॉलो करत आहे दॅट इज व्हेरी रॉंग की जे काही आपली मी पेशंटला सांगत असते जे तुमची चटणी भाकर आहे जी शिळी तुमची भाकर किंवा पोळी आहे तर दॅट इज मोर हेल्दी, खूप पौष्टिक आहे कारण त्याच्यातलं मॉइश्चर सगळं जात त्याच्यामुळे जे काही राहतं प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स दॅट इज व्हेरी हेल्दी. आणि आपलं कुपोषण म्हणजे काय होतं की सध्या आपण फक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स घेतो जसं चिप्स पिझ्झा बर्गर वडापाव अँड ऑल आणि त्याच्यामुळे तुम्हाला गडद हिरव्या रंगाच्या भाज्या मिळत नाहीत, फायबर मिळत नाही, सॅलड खात नाही आणि तेल अति प्रमाणात घेता तर त्याच्यामुळे ते तुम्हाला अति प्रमाणात म्हणजे जे तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेता फॅट्स घेता आणि ऑल्सो सोडियम इनटेक जास्ती होतो तर ते एक प्रकारचं कुपोषण आहे.
2: सगळ्यात महत्वाचं म्हणू किंवा मोठा प्रश्न आपण म्हणू तो म्हणजे आईंसाठी असतो की जेव्हा त्यांची मुलं शाळेत जात असतात लहान असतात त्यांचा प्रश्न असतो की मी आज माझ्या मुलाला डब्यामध्ये काय देऊ, डब्यामध्ये प्रोटीनही आलं पाहिजे सगळंच आलं पाहिजे आणि अनेक वेळा मग जे बाजारात मिळणारे सॉस असतील जॅम ब्रेड वगैरे असतील कधी वेळे अभावी असो ते त्या मुलांना दिले जातात. तर मग लहान मुलांच्या किंवा मुलांच्या जेवणामध्ये डब्यामध्ये पौष्टिक आणि आवडते पदार्थ कोणते देता येतील की ते इझिली कॅरी करू शकतात ते?
3: हो हो नक्कीच, हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की मुलांच्या डब्यामध्ये ज्याला आपण म्हणतो टिफिन शुड बी न्यूट्रिशियस. मी पेशंट्सला सांगत असते की ज्या मदर्स आहेत त्यांना पण की तुम्ही जे लाडू आहेत जसं जवसाचे लाडू आहेत किंवा जे शेंगदाणा गुळ लाडू ड्राय फ्रूट लाडू असा एक लाडू तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता आणि म्हणजे सप्लिमेंटेड विथ मेन सोर्स ऑफ डाएट. मग टिफिनमध्ये तुम्ही भाजी पोळी गडद हिरव्या रंगाची भाजी थोडंसं सॅलड एखादा लाडू 2 छोट्या पोळ्या असं तुम्ही देऊ शकता. आय प्रोफेस आय मिक्स मिलेट डाएट म्हणजे तृणधान्य जे आहे आख्खं तृणधान्य जसं ज्वारी बाजरी नाचणी त्याचं जर का तुम्ही बेसिक आटा बनवून ठेवला आणि त्याचेच तुम्ही थालीपीठ करा, कधी पराठे करा, मेथी पराठे करा, कधी त्याच्यामध्ये पालक पराठे, असं वेगवेगळे पराठे बनवू शकता तुम्ही. आणि लेकरांना जर का तुम्ही उसळी वेगवेगळ्या प्रकारच्या बनवून दिल्या तर त्यांना ते आवडतात. आणि गडद हिरव्या रंगाच्या भाज्या पण तुम्ही पराठ्यामध्ये वगैरे असं देऊ शकता, त्याचे थालीपीठ बनवू शकता, वेगवेगळ्या चटण्या बनवू शकता. हे टाइम कन्झ्युमिंग आहे, पण जर का तुम्ही जे बेसिक मी म्हटलं मिक्स मिलेट पावडर आटा म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी ह्याचं जर पीठ तुम्ही बनवून ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ टाकून छान असे थालीपीठ बनवू शकता किंवा तुम्ही त्याचं पराठे वगैरे असं बनवू शकता.
2: आता आपण अनेक वेळा पाहतो की आजकालची जी किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकतर अॅनिमिया त्यांना जाणवतो, रक्ताची कमतरता वगैरे असते, तर मग काय कारण असू शकतं? कारण आपण जर एक 10 वर्ष बॅक गेलं तर जे 9वी 10वीतली जी मुलं होती तर ते एक वयामध्ये यायची, त्यांना दाढी मिशा फुटणं असेल वगैरे ह्या गोष्टी व्हायच्या. पण आजकाल आपण बघतो की जी 14-15 वर्षाची मुलं आहेत ती अगदी लहान दिसतात, 7वी 8वीतल्या मुलांसारखी दिसतात, वाढ त्यांची लवकर होत नाही. मग काय कारण असू शकतं?
3: नक्कीच हा फार महत्वाचा प्रश्न आहे की मॅडम मुलांना की नाही म्हणजे सर्व पोषण मिळत नाही, सर्व जो आहार आहे ज्याला आपण फोर्टिफाईड डाएट म्हणतो तो मिळत नाही. कारण मोस्टली त्यांचा जो टिफिन आहे, तर मी जसं तुम्हाला म्हटलं 1 स्क्वेअर मील, आजकाल घरामध्ये 1 स्क्वेअर मील पण बनत नाही. आई काय करते, शॉर्टकटचं काहीतरी रेसिपीज, पावभाजी झालं किंवा असं छोटे छोटे काहीतरी रेसिपीज बनवल्या जातात की तात्पुरती तुमची भूक काय होती थांबवली जाते. पण जसं आता आपण पूर्वी म्हणतो, जसं आम्ही शाळेत होतो तेव्हा जसं हे मुंडे साहेबांनी बाहेरचा स्कूलच्या बाहेर 50 मीटरच्या अंतरावर कोणतेही ठेले नसावेत, तसं आम्ही लहान होतो तेव्हा बाहेर काय मिळायचं, पेरू, चिंचा, बोर आणि हे सगळं काय होतं, हे सगळं रानमेवा होता आणि ज्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी होतं, फायबर होतं, अशा प्रकारचं आम्हाला खाऊ मिळायचं. किंवा फार तर फार शेंगदाणे फुटाणे आणि चिक्की, आणि दीज आर ऑल आर न्यूट्रिशियस आयटम्स. आजकाल मुलं काय करतात की शाळेत येतानाच आई त्यांना थोडंफार पॉकेट मनी देते किंवा डब्याला कसं आहे बाळा तू फ्रेंच फ्राईज खा आणि टोमॅटो सॉस किंवा मॅगी, चायनीज, बर्गर असं काही दिलं जातं आणि ज्याच्यामुळं आपल्याला पूर्ण असं पोषण मिळत नाही. सरासरी अकॉर्डिंग टू ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आयन आहे जे मुली वयामध्ये येत आहेत 14 ते 16 वयोगट वर्षगट ह्याचं मी बोलतीये की त्यांना 30 mg तुम्हाला हे मिळायला पाहिजे आयन लोह अन्न पदार्थातून. आणि जे मुलं आहेत किशोरवयीन मुलं आहेत 14 ते 16 वर्ष त्यांना 28 mg मिलीग्राम आयन मिळायला पाहिजे अन्न पदार्थातून. पण हे मिळतच नाही कारण त्यांच्या आहारामध्ये गडद हिरवा रंगाच्या भाज्या, सॅलेड किंवा अंकुरित कडधान्य, फळं वेगवेगळ्या प्रकारचे ह्याचा अभाव असतो. की जसं आमच्या लहानपणी बोरं, आवळे हे सीझनल असायचे पण हे खाण्यात कंपल्सरी असायचेच. किंवा आता मे महिन्यामध्ये आंब्याच्या दिवसामध्ये आंबे भरपूर खाल्ले जायचे, आंबाच नाही तर कैरी वगैरे बाकी सगळं असं खाल्लं जायचं. पण हल्लीच्या मुलांना सॅलेड खाणं, फळं खाणं किंवा अंकुरित कडधान्य खाणं हे त्यांच्या जीवावर येतं. आणि आता इपिजेनेटिक्स ही एक ब्रांच आहे न्यूट्रिशन मध्ये, तर दॅट डिसाइड्स युअर म्हणजे वेन यू ग्रो इन टू अडल्टहूड 18 वर्षानंतरच जे काही व्यक्तिमत्व तयार होणार आहे त्या व्यक्तीचं, तर ते काय असतं, इट डिपेंड्स ऑन मॅटर्नल न्यूट्रिशन. जसं मॅडमनी सांगितलं की बाळाला शिशु अवस्थेमध्ये पोषण ते तर पोषण आहे, पण गर्भावस्थेमध्ये पण मातेला काय दिलं पाहिजे, सुदृढ आहार दिला पाहिजे की त्यामुळं ते जे होणारं जे शिशू आहे ते कुपोषित होणार नाही. तर ही इपिजेनेटिक ब्रांच जी आहे दॅट डील्स विथ द न्यूट्रिशन सिन्स द फिटल एज ऑफ द बेबी, म्हणजे जेव्हा ते आईच्या गर्भामध्ये असतो गर्भ तेव्हापासून त्याला योग्य असं पोषण मिळालं तर त्यांना पुढे कुपोषण होत नाही आणि म्हणून त्यांची उंची वाढत नाही. आता पेपरला येतं, आता परदेशातले म्हणजे चायनाचे वगैरे लेकरं जे त्यांची हाईट कमी होती, आता त्यांची हाईट 3-4 सेंटीमीटरनी वाढत आहे कारण ते योग्य आहार घेत आहेत.
2: आता जेव्हा अन्न पदार्थांचं बघतो तेव्हा प्रत्येक देशाचा आहार जो आहे तो वेगवेगळा आहे. आता आपण सरसपणे म्हणतो की बाहेरचे पदार्थ नको, जसं की पिझ्झा वगैरे नकोत ह्या गोष्टी, आणि ते बरोबर पण आहे. पण बाहेरच्या देशातले असे कोणते पदार्थ आहेत का की जे जेन्युइनली जे खूप चांगले आहेत आणि जे खूप जास्त प्रोटीन देणारे आहेत?
3: म्हणजे म्हणजे बाहेरच्या देशातले एकच पेशंट्सला सांगते ते म्हणजे ब्राझील नट्स दॅट आर गुड फॉर थायरॉइड. परत जे ओट्स की जे आपण भारतात बनत नाहीत ते आपण काय करतो इम्पोर्ट करतो एक, आणि तिसरं म्हणजे बार्ली ग्रेन. हे तीनच मी असं रेकमेंड करेल की बाहेरच्या देशातलं तुम्ही घेऊ शकता. बाकीचं सगळं भारत देशामध्ये उत्कृष्ट बनतं आणि आपल्याकडे 45 सिरियल्स वगैरे आहेत ब्रेकफास्ट साठी. पण मी म्हणाल की बाहेरच्या देशातलं किंवा जे पॅक्ड फूड आहे पाकिट बंद पदार्थ देऊच नका. जे काही नॅचरल आहे की जसं आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आहेत लाडू आहेत किंवा आता ते गोड आवडत नसेल मुलांना तर तुम्ही वेगवेगळे एनर्जी बार्स बनवू शकतात म्हणजे ड्राई फ्रुट्स आणि ओले खजूर वगैरे टाकून मध वगैरे टाकून. तर ते घरचंच पाकिट बंद पदार्थ आय डोंट ऍडव्होकेट दॅट की जे काही असेल ते भारत देशात तयार होणार आणि ते पण पाकिटात नकोय म्हणजे ते तुम्हाला हा सुट्टच असावं म्हणजे ते घरीच बनवावं लागतं. ओकेजनली कधी तुम्ही बाहेर काही खाल्लं भेळ वगैरे तर तसं खाऊ शकता.
2: त्याचसोबत मॅडम एक सध्या खूप गंभीर प्रश्न आता प्रत्येक पालकांना भेडसावत आहे. जर आपला काळ बघाल तर मुलीला एक 13-14-15 या वयामध्ये मासिक पाळी येत होती आणि आताचं जर म्हणाल तर 9-10 वर्षाच्या मुलींना सुद्धा त्या वयात येत आहेत मासिक पाळी. लवकर येण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. मग त्याचं काय कारण असू शकतं?
3: ह्याचं कारण दिस मोस्टली द कल्प्रिट इज फास्ट फूड्स. फास्ट फूडमुळे काय होतं तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि जे हार्मोन्स त्या एजला सिक्रिट व्हायला पाहिजे जसं 13-14-12 तर ते लवकरच सिक्रिट होतात. किंवा आता आपण बघतो मुलींमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट आहे ती अत्यंत लवकर होते कारण का त्यांना असे फॅटी फूड्स पाकिट बंद पदार्थ दिले जातात आणि ते अत्यंत घातक आहेत. की तर मी हे ऍडव्होकेट करते की जे काही तुमचं घरचं आहे तुम्हाला घरी बनवता येत नसेल ठीक आहे फळं द्या. की आपण म्हणतो की बाळाला आता भूक लागली किंवा स्वयंपाक करते तर स्वयंपाक करता तुम्ही तर मी पेशंट्सला सांगते की घरचे तुमचे 3 खाऊचे डबे असावेत. 3 खाऊचे डबे म्हणजे कोणते? एक तर ज्वारीच्या लाह्या, एक म्हणजे भाजलेले शेंगदाणे आणि तिसरं म्हणजे भाजलेले फुटाणे. हे तिन्ही पदार्थ तुम्ही भट्टीतून कमी मिठात मध्ये जास्ती हळदीमध्ये भाजून आणू शकता. अँड दीज आर युअर असॉर्टेड, यू कॅन से असॉर्टेड नट्स किंवा तुमचं जे काय आहे ते स्नॅक्स आहेत तुमच्यासाठी. तर हे जे आपण पाकिट बंद पदार्थ देतो तर त्याच्यामुळं हे हार्मोन्स कसे आहेत ना लवकर सिक्रेट होतात. आणि दुसरा पण एक प्रश्न आता की जसं आपण म्हणतो की आता ड्यू टू म्हणजे आता स्ट्रेस लेवल इतका वाढलेला आहे आणि लेकरांना मैदानी खेळ खेळू दिले जात नाहीत आणि लेकरांना काही मोबाईल गॅजेट्स टीव्ही वगैरे असं घरातल्या घरात कारण सुरक्षितता पण तितकी राहिली नाही. पण जर का आपल्या अंडर आवर सुपरविजन आपण लेकरांना मैदानी खेळ खेळू दिले, बाबा तुम्ही त्यांच्या बरोबर उपलब्ध आहात आणि ते काहीतरी खो खो खेळत आहेत किंवा काहीतरी फुटबॉल असं छोटं मैदानी खेळ खेळत आहेत तर त्याच्याने पण हार्मोन्स व्यवस्थित सेट होतात. तर मैदानी खेळ आणि पाकिट बंद पदार्थ हे दोन्ही तुम्ही पाकिट बंद पदार्थ बंद केले पाहिजेत आणि मैदानी खेळांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना काय दिलं पाहिजे पोषक आहार दिला पाहिजे म्हणजे घरचंच 1 square meal जास्ती हे नाही डीप मध्ये 1 square meal डाळ भात भाजी भाकर आणि थोडं सॅलड असं जर त्यांना जेवण दिलं तर त्यांच्या हार्मोन्स वेळेत व्यवस्थित योग्य वेळेत सिक्रिट होतात
2: नक्कीच. आणि हा गैरसमज आहे की समज आहे हे देखील तुम्ही आपल्या श्रोत्यांना सांगा की जेव्हा मासिक पाळीमध्ये मुलीचे मूड स्विंग्स होत असतात, अनेक वेळा पोटदुखी असते, मूड स्विंग्स होतात, तर मोस्टली आपण व्हिडिओज बघतो, अनेकांच्या गोष्टी ऐकतो की त्या वेळेमध्ये तुम्ही एक चॉकलेट द्या, कॅडबरी द्या, जेणेकरून मूड स्विंग होत नाही आणि आपला एक मूड फ्रेश होतो. मग हे कितपत सत्य आहे की जे डेअरी मिल्क सारखे किंवा इतर जे कॅडबरीचे पदार्थ आहेत ते दिले जातात त्या काळामध्ये?
3: बेसिकली एक सांगायला गेलं तर खरंच मूड स्विंग होतो आणि चॉकलेट जे आहे कॉफी म्हणजे ज्याला आपण कोको पावडर कोको वगैरे म्हणतो कोको पासून बनवलेले चॉकलेट्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये सिरोटोनिन असतं. दॅट इज अ फील गुड हार्मोन म्हणजे असं जे डिप्रेसिंग वगैरे वाटतं पाळी आल्यावर किंवा थकवा वाटतो तर त्याने ते तुमचे मूड इज इलेव्हन

0: बाबत सुद्धा बोललो होतो आणि त्यासोबत आपण मुलींबाबतीत सुद्धा आपण चर्चा केली. पण वयाच्या 40व्या वर्षाच्या टप्प्यामध्ये जे व्यक्ती आहेत सध्या ते अजूनही काम करत आहेत, आपले आमचे आई वडील असू देत किंवा आपले सदस्य असू देत, जे 30 मध्ये आहेत 40 मध्ये आहेत, तर त्यांचं सध्याचं वाढतं वजन, मधुमेह, या 30व्या वर्षीच अनेकांना मधुमेह सुरू होतो वगैरे, तर मग यामध्ये आहारात काय बदल करतो?
1: येस येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 30व्या वर्षी मधुमेह होतो किंवा मी म्हणत नाही, एक माझ्या पेशंटला त्यांना मधुमेह झालाय, तर काय असतं, बेसिकली आवर इन्सुलिन इज रिस्पॉन्सिबल, म्हणजे पॅनक्रियाज जनरेट सिक्रेट इन्सुलिन, अँड इन्सुलिन आपलं सगळं रेग्युलेट करतो सायकल, ग्लुकोजेनेसिस अँड ऑल. तर बेसिकली ज्यांना मधुमेह आहे त्यांना मी काय म्हणते, इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. म्हणजे आता जर का नॉर्मल व्यक्ती जेवली आणि ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे ती व्यक्ती जेवली, होतं काय नेमकं मॅडम माहितीये का, की आपले जे चुकीचं लाईफस्टाईल आहे त्यात थोडं जर का करेक्शन केलं. आता फॉर एक्झाम्पल, मी सकाळी नाश्ता केला, माझ्याकडे एखादी मैत्रीण आली हॉस्पिटलला, तर मी बाहेर गेले, ऊसाचा रस पिले, आणि मग एखाद्या कुणीतरी सांगितलं की बाबा मॅडम हे खा, किंवा मी पावभाजी खाल्ली, तर मी काही पण खाल्ल्यावर काय होत असतं, इन्सुलिन सिक्रेट होतं. आपली बॉडी एक लॅबोरेटरीच आहे आणि आपल्या बॉडीमध्ये असं एक मेकॅनिझम आहे की इन्सुलिन सिक्रेट झालं की ते प्रत्येक सेलला सांगतं, आपल्या पेशीला सांगतं की ग्लुकोज मॉलिक्युल आत घ्या, आणि त्याने आपल्याला एनर्जी रिलीज होती. पण जेव्हा मी कधी पण खाते आणि इन्सुलिन सिक्रेट होतं, तर नेमकं इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतं बॉडीमध्ये. माझ्या पेशींना कळतच नाही की ग्लुकोज मॉलिक्युल कधी घ्यायचा, आतमध्ये ऍबसॉर्ब करायचा टू कन्वर्ट इन टू एनर्जी, आणि ह्याला म्हणतो आपण इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि जर का तुम्ही एक्सरसाइज केली, जर का तुम्ही योग्यच वेळी जेवण केलं, जेवणाच्या वेळा तुम्ही ठरवल्या आणि तुम्ही एक्सरसाइज पण केली, तर हा तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे किंवा जो मधुमेह आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मला सांगू द्या, माझं 10 पेशंटचं टोटल डायबिटीस रिव्हर्सल झालेलं आहे, ज्यांना 6 गोळ्या होत्या, 12 गोळ्या होत्या, किंवा ज्यांचं एनजिओप्ला पण झाली नुसत्या मधुमेहाच्या नाही, मधुमेहाच्या असतील 3-4 गोळ्या, पण त्यांना हायपर टेन्शनच्या गोळ्या होत्या, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या होत्या, बट विथ द हेल्प ऑफ डायट, देन एक्सरसाइज, चेंज इन लाईफस्टाईल अँड युज ऑफ फंक्शनल फूड, त्यांचा मधुमेह बरा झाला. आणि जे प्री डायबिटिक आहे त्यांनी जर का हे हेल्दी लाईफस्टाईल, युज ऑफ फंक्शनल फूड आणि एक्सरसाइज केलं, तर त्यांना कधीच मधुमेह होणार नाही. आणि मला सांगू द्या, NCDS म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझीज इज अ बिग बर्डन फॉर द कंट्री. मोस्टली मॉर्टॅलिटी जो रेट आहे, मृत्यू दर जो आहे, तो मधुमेह, डायबिटीस आणि हायपर टेन्शन मुळे आहे. हायपर टेन्शन आणि डायबिटीस दोघांमुळे काय होतं, रिनल फेल्युअर होतं, आणि त्याच्यामुळं लाईक मृत्यू दर हा वाढतो.
0: खरंय, आता जर आपण पूर्वीचा काळ बघितला तर डायबिटीस सारखी एखादी गोष्ट आहे हे पूर्वीच्या लोकांना माहीतच नव्हतं. आपले पंजोबा असतील, आपले 200-300 वर्षापूर्वीचा जो काळ असेल, एक मधुमेह आहे, डायबिटीस सारखा प्रकार आहे, हे माहीतच नव्हतं लोकांना. ते त्यांना जसं हवं तसं ते खात होते, त्याचसोबत एक्सरसाइजही करत होते त्याच्यामुळे. पण या शतकामध्ये इतक्या डायबिटीसच्या लोकांची संख्या वाढली. अनेकांचं म्हणणं असतं की मी गोड काही खात नाही, पण माझी शुगर तरी पण वाढतीये, मी गोड काही खात नाही, गोड खाणं सोडून दिले वगैरे, मग काय कारण असू शकतं? अनेक जणांना टेन्शन सुद्धा, मग शुगर हा टेन्शनचा आजार आहे.
1: हो, बेसिकली डायबिटीसचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट इज ज्युवेनाईल डायबिटीस, जो जन्मजात बाळाला होतो, आणि दुसरा आहे स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस. हा दुसरा जो डायबिटीस आहे तो टेन्शनमुळे होतो, स्ट्रेसमुळे होतो. जर का स्ट्रेस सातत्याने ती व्यक्ती स्ट्रेस घेत असेल, आणि स्ट्रेसमध्ये आपण एक दुसरा प्रकार आहे की ज्याला आपण म्हणतो फूड अब्यूज. मला स्ट्रेस वाटतंय काहीतरी, तर मी काय करते, मी 1 कप चहा पिला आणि मग मला थोडंसं फिरून आले, मग परत एखादी व्यक्ती, मग परत मला ते स्ट्रेसफुल थॉट्स आले की नाही मला हे काहीतरी चुकीचं आहे, मला टॉलरेट होत नाही, मग मी 2 कप चहाचा पिते. मग काहीतरी झालं, कोणतरी गेस्ट आले, मग मी 3 कप चहाचा पिते. म्हणजे दॅट इज अ फूड अब्यूज किंवा सबस्टन्स अब्यूज सारखंच आहे ते, की मी सातत्याने चहा पितय, काहीतरी गोड खात आहे, आणि मग काय होतं, ह्याच्यामुळे इन्सुलिन, म्हणजे म्हणजे जे काही शरीराचं मेटाबॉलिझम आहे ते बिघडतं आणि ह्याच्यामुळेच इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो आणि ह्यालाच आपण मधुमेह होतो. किंवा त्या व्यक्तीने चहा जरी नाही पिला पण सातत्याने स्ट्रेसमध्ये आहे तर त्यामध्ये ती व्यक्ती एकाच ठिकाणी बसते आणि एकाच ठिकाणी बसल्यावर मोबाईल हातात घेते, व्यायाम नाही करत, चालत नाही, तर त्यामुळं स्ट्रेसमुळं मधुमेह होतो हे निश्चित आहे.
0: ओके. अनेक जे ज्येष्ठ नागरिक आहेत जेव्हा त्यांचं

0: महागाई वाढत वाढत जाते तेव्हा त्यांना आपला साधा जो आहार आहे तो सुद्धा पचत नाही. त्यांचं जेवण अचानकपणे कमी व्हायला लागतं किंवा जेवण त्यांना आधीच्या तुलनेमध्ये जात नाही जास्त. मग त्यांचं पोषण परत सुरळीत चालवण्यासाठी आपण त्यांना कोणते पदार्थ देऊ शकतो?
1: ओके, त्यांचं पोषण सुरळीत चालण्यासाठी आपण त्यांना प्रीबायोटिक्स जे आहे जसं दही ताक असं आणि जे फायबर आहे डायटरी फायबर ऍड करू शकतो, पण कोशिंबीर वगैरे त्या स्वरूपात नाही डिरेक्टली, की आपण त्यांना ज्या भाज्या आहेत गडद हिरव्या रंगाच्या भाज्या आहेत त्या जास्ती मऊ शिजवून, किंवा जे काही आता मी सांगितलं जे काही तृणधान्य आहे त्याचं भाकर न करता आपण त्याचं काही करू शकतो थालीपीठ वगैरे असं बनवू शकतो मऊ स्वरूपामध्ये. कन्सिस्टन्सी जेवणाची बदलती आणि ते बदल आणि त्यांच्यामध्ये जे काही डिफिशियन्सी आहे, आता मला बहुतेक आपल्याला मला पाहायला मिळतं की 40 नंतर काय होतं बी 12 डिफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, ह्या सगळ्या डिफिशियन्सीज येतात. पण ह्या डिफिशियन्सी करेक्शन केलं आणि मला सांगू द्या की जे काही सूर्यप्रकाश आहे दॅट इज ॲम्पल इन व्हिटॅमिन डी, तर जर का तुम्ही सकाळच्या उन्हामध्ये वॉक केलं एक 7 वगैरे 15-20 मिनिटं तर तुम्हाला इनफ व्हिटॅमिन डी मिळतं, व्हिटॅमिन डी सिंथेसिस होतो. आणि तुम्हाला काही थोडंफार बी कॉम्प्लेक्स वगैरे त्या टॅबलेट्स दिल्या, तुमच्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज करेक्ट केल्या, प्रीबायोटिक दिलं, तर त्यांचं व्यवस्थित प्रकारे पचन होतं अन्नाचं.
0: अच्छा, आजकाल मोस्टली मुलांमध्ये तरुणांमध्ये जिमला जाण्याचा वेळ खूप वाढलेला आहे आणि त्या जिमच्या नावाखाली मग जे काही स्टेरॉइड्स असतील, अनेक जे प्रोटीनचे डब्बे येतात ते प्रोटीन घेणं असेल, प्रोटीन पावडर्स वगैरे किंवा अनेक बाकीच्या ज्या गोष्टी असतील. आता मी अनेकदा पाहिलेलं आहे, ऐकलेलं सुद्धा आहे की एका दिवसाला 12 ते 13 जे अंडे असतात ते सुद्धा कन्झ्युम करायला लावतात अनेक ट्रेनर्स. मग या जिमच्या आहारा बाबतीतले काही समज गैरसमज कसे दूर करायला तुम्ही?
1: मी असं म्हणेल की जसं जिम मध्ये जाणं ओके इट्स अ गुड थिंग, पण जर का ते तुम्ही एक्सरसाइज जी आहे ते जिम मध्ये जा तुम्ही अर्धा तास एक तासासाठी, पण दररोज जर का तुम्ही वॉकिंग केलं रनिंग केलं तर हे तुम्ही काय करता नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये एक्सरसाइज करत असता तेव्हा तुमची बॉडी नक्कीच टफ होती. पण जिम मध्ये कसं असतं मॅडम की एनक्लोज्ड क्लायमेट असतं ऍटमॉस्फिअर, तर त्याच्यामधली बॉडी आणि नॅचरल क्लायमेटिक कंडिशन्स मध्ये बनलेली बॉडी ह्यात फरक असतो. पण तरी असो जे जिमला जातात त्यांना मी एनकरेजेस करेल ऍटलीस्ट ते तरी फॉलो करा अर्धा ते एक तास जिम. आणि जे तुम्ही सप्लिमेंट्स घेता ते फार महत्वाचा विषय तुम्ही बोलला मॅडम, की जसं आपण अमायनो ऍसिड्स आहेत ज्याच्या सप्लिमेंट्स आहेत किंवा क्रिएटिनिन मोनोहायड्रेट आहे आणि इतर प्रोटीन सप्लिमेंट्स आहे, सोया पावडर वगैरे आहे, ते वे पावडर आहे, वे प्रोटीन पावडर, ते प्रोटीन जेव्हा तुम्ही सेवन करता तर तुमच्या आहार तज्ञांना किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जे हे आता तुम्ही जसं म्हटलं 10 एग व्हाईट खायला लावतात 12 एग व्हाईट, मला सांगू द्या की जे काही डायटरी प्रोटीन आहे ते 50-55% बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होतं, बाकी सगळं शरीराच्या बाहेर फेकलं जातं. आणि हे जे काही डब्यांमध्ये मिळणारं प्रोटीन आहे जसं क्रिएटिनिन मोनोहायड्रेट अँड इतर प्रोटीन जे आहे तर ते रिफाईंड प्रोटीन असतं, तर ते आपल्या शरीरामध्ये त्याचं 70-75% ऍब्सॉर्प्शन होतं आणि त्याचा लोड आपल्या किडनीजवर येतो. जे काही प्रोटीन आपण खातो त्याचं अल्टिमेट बाय प्रोडक्ट आहे युरिक ऍसिड युरिया, आणि ते आवर किडनीज आर लाईक सीव्स, गाळण्या आहेत त्या आपल्या शरीराच्या, ते ब्लड फिल्टर करत असतात. आणि जास्ती प्रोटीन जर का तुम्ही खाल्लं आणि त्या सीव्स जर ब्लॉक झाल्या दॅट पर्सन गोज इन टू रिनल फेलियर, अशाने तुमचं किडनी देखील डॅमेज होऊ शकते. आणि तुम्ही जे प्रोटीन सेवन करता त्याच्याबरोबर हायड्रेशन अत्यंत महत्वाचं आहे, की बाबा तुम्ही पाणी पण योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. 4-5 लिटर प्रोटीन घेत असाल तर, किंवा इतर वेळेस पण तुम्ही जे प्रोटीन घेत नाही त्यांनी देखील 3-4 लिटर पाणी दररोज सेवन करायला पाहिजे, की ज्याच्यामुळे तुमचं किडनीचं फंक्शन व्यवस्थित राहील. आणि जिमचं जे डाएट आहे ते जिम तुम्ही करा, पण डाएट तुम्ही तुमच्या डायटिशियनला किंवा डॉक्टरला विचारा एखादी सप्लिमेंट तुम्ही घेत असाल तर आणि निरोगी राहा.
0: नक्कीच, तुम्ही इतक्या छान पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे तुम्ही प्रश्न सॉर्ट आउट केलेत आणि सांगितले की नेमकं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. मॅडम, तुम्ही एवढं छान पद्धतीने एक ह्याबद्दलचं शिक्षण घेतलं, याबद्दलचं तुम्ही छानपैकी मार्गदर्शन करतच आहात हॉस्पिटलमध्ये सुद्धा, तर अशी एखादी केस आहे का डाएट बाबतीतली की ती कायम तुमच्या लक्षात राहणार आहे असं एखादं पेशंट आहे?
1: तसं तर आम्ही सांगू डिस्क्लोज नाही करू शकत, मी नाव नाही सांगत, पण एक पेशंट होते आणि ते उच्च पदावर आहेत, सरकारी अधिकारी आहेत, त्यांचं वय 37 होतं आणि त्यांची शुगर जी आहे कॅम्प आम्ही मी घेत असते किंवा सेमिनार, तर कॅम्पला अशीच त्यांची शुगर घेतली, तर ती पीपी पोस्ट पॅरेंडल म्हणतो ती कधी पण घेऊ शकतो, तर त्यांची शुगर 410 होती आणि त्यांना त्या पेशंटला ना डायबिटिक मेडिसिन 4 ते 5 होते आणि त्यांच्या ते नागपूरच्या डॉक्टरने दिले होते आणि ते म्हणायचे आमच्या पेंडच्या डॉक्टरने दिलेत, आमच्या डॉक्टरने दिलेत. तर मी म्हटलं सर तुम्ही या एकदा हॉस्पिटल हॉस्पिटलला, तर ते म्हटले ठीक आहे, लाईक म्हणजे ही वॉज मोर फ्लॉन्टिंग अबाउट दॅट डॉक्टर. आय सेड ओके, आय सेड जस्ट गिव्ह मी अ 1 मंथ, 1 महिना द्या मला. आणि मग ते आले हॉस्पिटलला, मग त्यांच्यावर 1 आठवडा मी काम केलं, त्यांना 2 वेळेस एक्सरसाइज वगैरे करायला लावली आणि 1 आठवड्यामध्ये ज्यांचं पीपी 410 होती आणि फास्टिंग पण त्यांची 213 होती, म्हणजे फास्टिंग म्हणजे सकाळी उठल्यावरची साखर, तर त्यांचं पीपीच नंतर 200 आत आली, 190 आणि फास्टिंग पण 110-100 अशी येऊ लागली. आणि त्या पेशंटला म्हणजे खूप दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटलवर विश्वास बसला आणि आहार तज्ज्ञ योग्य मार्गदर्शन. मग असं करत करत आहेत ना मॅडम, आपण त्यांची गोळ्या कमी केल्या, 5 गोळ्या होत्या त्यांना, तर परमेश्वराच्या दयेनी त्यांची मेहनत, तर ते पेशंट 1 गोळीवर आले, 1 मेटफॉर्मिन. आणि 6 महिन्यामध्ये सकाळी 1 तास एक्सरसाइज, संध्याकाळी 1 तास मैदानी एक्सरसाइज, मी बोलते तर 6 महिन्यामध्ये एक्सरसाइजचं बाय प्रोडक्ट म्हणून त्यांना 6 पॅक्स डेव्हलप झाले. दॅट वॉज नॉट इन माय प्लॅन, पण ते म्हटले दिस इज अ मिरेकल. आणि ते पेशंट ही बिकेम लाईक फॅमिली फ्रेंड अँड व्हेरी गुड फॉलोअर. बट देन म्हणजे असं केस ही एक आहे म्हणजे जी मजेशीर आहे, की माझा हेतू होता त्यांची साखर कमी करणे, म्हणजे एक्सरसाइज मैदानी व्यायामाचं महत्व सांगते, पण ते व्यायाम करता करता 6 महिन्यामध्ये त्या पेशंटला काय झालं, 6 पॅक्स डेव्हलप झाले. तर त्यांना वाटलं खूप काही चमत्कार झाला वगैरे वगैरे असं, तो चमत्कार काही नव्हता, त्यांची मेहनतच होती आणि पेशंटने सगळं फॉलो केलं व्यवस्थितरित्या, त्यामुळे त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त झालं.
0: नक्कीच. आता तुमच्याशी बोलता बोलता एक माझ्या मनातला एक प्रश्न आहे, मीच तो लहानपणापासून ती गोष्ट कॅरी करते, मला पर्सनली माझीही ती समस्या आहे आणि अनेक मुलींची सुद्धा समस्या असू शकते, की महिलांची मोस्टली की माती खाण्याची फार इच्छा होते, माती खडू किंवा असं, मग ते काय कशाची कमतरता असू शकते, कशामुळे होऊ शकतं ते?
1: येस, व्हेरी गुड. जेव्हा आयर्न डिफिशियन्सी असती तेव्हा पण इच्छा होती. आणि कॅल्शियम डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी लहान मुलं बघा की पेन्सिल खातात, पेन्सिल खातात, खडू खातात आणि माती म्हणजे सुवासिक असा वास वगैरे छान येतो पाऊस पडलेल्या दिवसांमध्ये, तर ते खातात, तर काळी माती वगैरे, पण ते चांगलं नाही आहे शरीरासाठी, हानिकारक आहे. आणि ते कॅल्शियम डिफिशियन्सीमुळं होतं आणि आयर्न डिफिशियन्सीमुळं, पण ह्या स्थितीमध्ये काय आणि जंत देखील, म्हणजे लहान तुमच्यासाठी नाही, तुम्हाला डिफिशियन्सी असू शकते कॅल्शियमची आयर्नची, तर यू हॅव टू गेट युअर दिस पॅरामीटर्स चेक्ड, ब्लड टेस्ट करायला पाहिजेत, आयर्न टेस्ट करायला पाहिजे, एनिमिया आहे का, कॅल्शियम टेस्ट करायला पाहिजे, व्हिटॅमिन डी टेस्ट करायला पाहिजे. आणि जे लहान मुलं आहेत जे खातात, तर त्यांच्यात कॅल्शियम डिफिशियन्सी पण असते आणि माती वगैरे खाल्ली तर जंत वगैरे पण असू शकतात. तर हे 2 फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला असं माती काफीशी वगैरे वाटते. इट इज मोस्टली ड्यू टू डिफिशियन्सी.
0: ओके मॅडम, आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि एवढ्या छान पद्धतीने माहिती दिली, तेवढ्या छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं की काय असतो ऍक्च्युअल पोषण आहार. आणि तुम्ही जे तुमचं काम करत आहात समाजाला, जसं शीतलताई तुम्ही म्हणालात की तुम्हाला कुपोषण मुक्त आपला भारत, आपला देश घडवायचा आहे, तर नक्कीच तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. असंच तुम्ही अविरतपणे कार्य करत राहा, आपल्या रेडिओला तुम्ही येत राहा आणि पुन्हा एकदा तुम्ही रेडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: मला एक पोयम म्हणते मी, आरोग्य मूलमंत्र. नक्कीच. हिरव्या भाज्या ताजी फळे निसर्गाने दिले आरोग्याचे सोहळे, तृणधान्य आणि डाळींची साथ घट्ट करूया आरोग्याचा हात, फास्ट फूडची सोडा हाता ओढ, फळांचा चाखा नैसर्गिक गोड, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे पूर्ण हेच आहे मानवी शरीराचे चूर्ण. सकस आहार, आनंदी जीवन हाच वसा करूया आजतन. पोषण सप्ताहाचा हाच संदेश. निरोगी राहो आपला भारत देश.
0: धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. श्रोते हो, आताच आपण बूथ हॉस्पिटलच्या डायटिशियन शीतल शिंदे यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रीय पोषण सप्ताह हा सुरूच आहे आणि मंडळी आपण सुद्धा आपल्या आहाराकडे, आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मंडळी, आपल्या नगर डायरी या शोमध्ये आपण पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: है,
1: उधर है,
0: ऊपर है,
1: नीचे है,
0: कहाँ है,
1: यहाँ है।
2: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचा आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 41। वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
1: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी। श्यामची आई या पुस्तकातील रात्र 41वी, भस्ममय मूर्ती। आईजवळ मी नव्हतो, मी दूर शिकत होतो। आईची सेवा न करता मी शिकत होतो, परंतु आईची सेवा करता यावी म्हणून मी शिकत होतो। त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व म्हणाली, का रे नाही भेटायला आलास, तुला त्यांनी कळवलं नाही का? त्या दिवशी तू रागावून गेलास, अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लवकर जातो, मग तुझा रे कसा नाही जात? ये ना रे मला भेट। सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई। आज आई फार आजारी नसेल ना असे मनात येई। पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो असे वाटे, परंतु किती दूर जावयाचे? 2 दिवस जावयाला लागले असते। आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास! मला वाईट वाटत होते, जीवाला चैन पडेना। घरी जाऊन आईला भेटून यावे असे वाटे, परंतु पैसे? मला एक नवीन मित्र मिळाला होता, त्याचे नाव नामदेवच होते। भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती, तितकेच प्रेम भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती। जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा। युयम वयम वयम युयम असे आम्ही कितीदा म्हणायचे। माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे। त्या नानकाच्या पदात आहे ना, अनबोलती मेरी बिरथा जानी अपना नाम जपाया। देवाचे नाव घेतले की पुरे, त्याला आपले दुःख न बोलताही समजते। नामदेवाला माझे सुख दुःख समजे, माझा जीवन ग्रंथ हृदय ग्रंथ त्याला वाचता येत नसे। माझे डोळे, माझी चर्चा, माझ्या डोळ्यावर असलेली चर्या, माझा तो जीवन ग्रंथ हृदय ग्रंथ त्याला पक्का वाचता येत असे हा? जणू आम्ही एकच होतो, एकमेकांची रूपच होतो। जणू 2 कुंडीत एक मन होते। जणू मनाने व हृदयाने आम्ही जुळे होतो। नामदेव, मला घरी जावेसे वाटत आहे हा। आई फार आजारी आहे असे वाटते, सारखी हुरहुर लागली आहे, मी म्हटले। मग जा ना तू, भेटून ये, तो म्हणाला। आईला डोळे भरून पाहून येईल, पण पैसे? मी म्हटले। काल नाही का माझी मनी ऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे, 10 रुपये आहेत, तुला पुरतील ना? आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग, जा, नामदेव म्हणाला। थोडेसे सामान घेऊन मी निघालो। स्टेशनवर नामदेव पोचवावयास आला होता। मी गाडीत बसलो, दोघांचे डोळे भरून आले होते। पत्र लगेच पाठव बरे श्याम, नामदेव असं म्हणाला। होय रे, मी त्याला म्हटलं। तुझ्याबरोबर मी आलो असतो, पण पैसे नाहीत ना जादा, तो म्हणाला। तू माझ्याबरोबर आहेसच, मी म्हटले। गाडी सुटली, प्रेमळ नामदेव डोळ्याआड झाला। गाडी सुटली व डोळ्यातून पाझर फुटले, शतपाझर सुटले। राहून राहून हृदय उचंबळून येत होते। गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते, अश्रुसिंचन करीत मी जात होतो। बोरी बंदरवर उतरून तसाच परभा मी बोटीवर गेलो, कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदय शतभावनांनी नाचत होते. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती. आई, माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल हे मी वाचित होतो. खरंच माझ्या गरीब आईला मी दुसरं काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्याव्यास दुसरे काही नव्हते. हा मध्येच मी गीतांजली मिटत असे व समोरच्या उचंबळणाऱ्या सागराकडे बघे. या सागरावर सतत रंग उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदय सागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीस जन्म घेई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतीसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रंगून गेलो होतो. आईच्या स्मृतीसागरात हा श्याम मत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता. हरणे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हरणे हरणे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकाट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडं बांधलं. आणखी 7-8 तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन असे मनात मी म्हणत होतो. हरणे बंदर आले, पडाव बोटीजवळ आले. त्यात माणसे उतरली. मीही पडावात उतरलो. बंदरावरून कुणीतरी माझ्याकडं पाहत होते. माझे तिकडं लक्षच नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडं लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती? पडाव उभा राहिला. मी पटकन उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी. माझ्या दृष्टीत माझी मावशी पडली. मावशी, तू इकडं कुठे? परत जातेस होय पुण्याला? आईचं बरं आहे वाटतं असं मी विचारलं. मावशीच्या गंगा यमुनांनी उत्तर दिलं. मावशी, मावशी तू बोलत का नाहीस? मी काकुळतीनं विचारले. श्याम, श्याम तुझी आई माझी अक्का देवाजवळ गेली रे, ती म्हणाली. माझा शोक सागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो, कोणालाही बोलवत नव्हतं. मला बोलावलं का ग नाही? मला स्वप्न पडलं म्हणून मी निघालो. स्वप्नात आई मला हाक मारित होती. परंतु आता कुठली आई? कायमची अंतरली आई. असं म्हणून मी रडू लागलो. श्याम, त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती बरं. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे अजून हट्टीच आहे श्याम. 2 दिवसात अक्का जाईल असं वाटलं नव्हतं. मी तुला बोलवायचं ठरवलं. परंतु त्याच दिवशी अक्का गेली. सारे प्रयत्न केले, तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हाला. अक्काने तुम्हाला माझ्या पदरात घातलं आहे. मी तुम्हाला आईची आठवण होऊ देणार नाही. उगी हां, किती रडशील? मावशी मला समजावीत होती. मावशी, माझे केवढाले मनोरथ होते. माझ्या आईला सुख देईन, तिला फुलासारखी ठेवीन असं मी मनात म्हणे. परंतु आता कशाला शिकू? शिकून जर आईची सेवा करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला मी शिकू? मी म्हणालो, तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शिक, आमच्यासाठी शिक, जगासाठी शिक. आईला प्रेम देणार होतास ना, ते जगाला दे, जगातील दुःखी मातांना दे. मावशी नवीन दृष्टीत देत म्हणाली. मावशी, तू परत निघालीस? मी विचारलं. होय रे, तेथे माझ्याने राहावे ना. तू घरी जा. उद्या 3रा दिवस आहे. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका ना म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थि घेऊन ये, गंगेत नेऊन टाकू, मावशी म्हणाली. मावशी, मावशी मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ मी? त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला तरी वडिलांचा तारा आहे, तुझ्या भावाचा तारा आहे, तेथे सारा अंधार नाही, तेथे प्रेम आहे। जा घरी तू, त्यांना धीर दे, तू शहाणा ना, विचार करणारा, गीतांजली गीता वाचणारा ना, मावशी मला समजावीत होती। श्याम आलास का? थांब, हो देवाला गुळ ठेवते हा, असे आता मावशी कोण म्हणेल मला? श्याम, या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत ना? आई गेली तरी प्रेमरूप आई, स्मृतीरूप आई तुझ्याजवळ आहे, जेथे जासील तेथे आहे। चल तुझ्यासाठी गाडी ठरव। असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरवली। मावशीची बोट दूर दिसू लागली, पडाव सुटायला झाले होते। मावशी निघून गेली, आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली। मी बैलगाडीत बसलो, आईच्या आठवणी येत होत्या। माझ्या जीवन समुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटातून वर येत आहे असं मला दिसत। आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले। कारुण्य मूर्ती माता, तिचं प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली। शेवटी मी एकदाचा घरी आलो। मागे एकदा पहाटे असाच आलो होतो, त्यावेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती। आज घरात गाणे कुठलं? तेथे हाय हाय होती। घरात एक मिनमिन दिवा जळत होता, भेसूर शांतता होती। मी दार लोटलं, दाराला आतून कडी नव्हती। दार उघडलं, वडील एका तरटावर बसलेले होते। श्याम, दोन दिवस सुशीर झाला बघ तुला, गेली हो सोडून आपल्याला बाळ। पुरुषोत्तम जागा झाला। अण्णा अण्णा असं म्हणून तो रडू लागला। मला त्याने मिठी मारली। आम्हाला कोणासही बोलवत नव्हतं। दुर्वाची आजी म्हणाली, तुझीच आठवण काढीत होती बघ। श्याम, जिचा लाडका तू, शेवटी तिच्या उत्तर क्रियेला तरी आलास। रडू नको आता। आता उपाय काय आहे? तुम्ही मोठे होईतो हवी होती हो जगायला, परंतु नाही त्याची इच्छा। मी स्तब्ध होऊन ऐकत होतो। अस्थि संचयनासाठी मी नदीवर गेलो। भटजी बरोबर होते। नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात करण्यात आला होता तेथे गेलो। आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती। जसाच्या तसा भस्ममय देह होता। वाऱ्याने येवली देखील मूर्ती भंगली नव्हती। त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केलं। सर्व पार्थिवता लोपवून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता। अत्यंत शुद्ध असा भस्ममय आकार तेथे होता। जीवनातील तपश्चर्याने आधीच देह भस्मीभूत झाला होता, आतून जळून गेला होता। शंकराच्या अंगावरील भस्मा इतकाच पवित्र झाला होता। मनाने तर ती पवित्र होतीच होती। लावला मी हात, लावला भस्ममय मूर्ती भंगली। माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली। या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढं बरं भाग्य। मी आईच्या अस्थी गोळा केल्या। मंगळसूत्रातली मणी सापडले, ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले। स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी त्यांनी नेले। सर्व विधी करून आम्ही घरी गेलो। एक एक दिवस जात होता। पुरुषोत्तमाच्या तोंडून एक एक कहाणी ऐकत दिवस जात होता। आईच्या आठवणीनं पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम मजवळ वाचित असे व मी ऐकत असे। शेजारच्या इंदू राधाताई यांनीसुद्धा आठवणी सांगितल्या। आईचं कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत। आईच्या पिंडदान दिवसाचा दिवस आला। आईच्या पिंडदानाचा दिवस आला। आईच्या पिंडाला कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली आहे का, काही इच्छा असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते। पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असं म्हणतात। आम्ही नदीवर गेलो, पिंड तयार केले, सर्व विधी झाले, ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी कावकाव करून कावळ्यांना आमंत्रण दिलं. आला एक कावळा, आला तो दुसराही आला. चुलते म्हणाले, आम्हाला बरं वाटलं. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडावर बसत शिवत ना, काय करावं. पिंडाभोवती घिरट्या घालीन परंतु स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले. मी म्हटले, आई तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन, मी बैरागी होणार नाही. तरी कावळा शिवे ना. चुलते म्हणाले, आम्ही भाऊंना अंतर देणार नाही, त्यांच्यावर वहिनी प्रेम करू आम्ही. तरी कावळा शिवे ना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला होता. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिवितात, परंतु या गावात या गोष्टींची चर्चा होऊन जाते. मला वाईट वाटलं. मी म्हणालो, पिंड घेऊन घरी जाऊ, तिथे कदाचित शिवेल. एवढ्या दर्भाचा विचार नका करू. नदीवरून जड अंतकरणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळी शिजारी पिंड ठेवलं. भोवती कावळे जमले, परंतु एकही शिवेना. शेवटी माझी दुर्वाची आजी घरातून बाहेर आली आणि ती म्हणाली, यशोदे काही काळजी करू नको बरं, पुरुषोत्तमला मी आहे, त्याचे सहारे मी करीन. काही चमत्कार. आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन कावळा शिवला. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरुषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खुड्याळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच चिंता होती. आई केवढं तुझं प्रेम, तुझ्या प्रेमाला मोजमापच नाही. ते आकाशाहून मोठं व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल याची कल्पना या संसारातील आईवरून येईल. स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच या छोट्या आईला ती जगन्माऊली पाठवित आहे. गड्यांनो, माझी आई मेली. तिथनं जीवन सरलं तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहे त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊ भाऊ सारे प्रेमाने परस्परास मदत करतील. श्रेष्ठ कनिष्ठ मानणार नाही, एकमेकास वाढवतील, पाळतील, पोसतील, हसवतील. ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार. तोपर्यंत तिच्या चितेची चिंता जी तिला जाळत आहे, ती जी चिंता आहे, ती चिता धडधड पेटतच राहणार, धडधड पेटतच राहणार. या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील 41वी रात्र या ठिकाणी संपली.
0: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलत. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: 977-00-2725 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
0: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी 1984 मिस इंडियाच्या बहुमानाचा ताज पटकवल्यानंतर एका अत्यंत सुंदर, निरागस आणि मनमोकळे हास्य असलेल्या अभिनेत्री सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले आणि आपल्या पहिल्याच मोठ्या चित्रपटाने अख्ख्या देशाला वेड लावले. हो, आपण बोलतोय बॉलिवूडची खरीखुरी बबली किन जुही चावला यांच्याबद्दल. 1988 आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा सुवर्णमय अध्याय लिहिला. आमिर खान आणि जुही चावला या दोन नव्या चेहऱ्यांची केमिस्ट्री पडद्यावर इतकी अप्रतिम दिसली की प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये पुन्हा पुन्हा जाऊ लागले. जुईच्या त्या गोड चेहऱ्याने, निष्पाप सौंदर्याने आणि अतिशय नैसर्गिक अभिनयाने रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकवला. या चित्रपटातील गायन, सुप्रसिद्ध संगीतकार जोडी आनंद मिलिंद यांनी अप्रतिम संगीत दिले होते आणि महान गीतकार मजूर सुलतानपुरी यांनी अत्यंत रसाळ आणि अर्थपूर्ण शब्द लिहिले होते. या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी जुईंना फिल्मफेअर लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन गौरवले गेले होते. ह्या चित्रपटाने केवळ जुईंचे करिअर घडवले नाही तर 90 दशकातील रोमॅन्टिक सिनेमाचा भक्कम पाया रचला. कॉलेजच्या तरुणांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या गाण्यांच्या आणि जुईंच्या प्रेमात पडला होता. चला तर मग आठवणींच्या या संगीतमयी प्रवासाची सुरुवात करूया जुई चावला यांच्या याच ऑल टाइम ब्लॉकबस्टर गाण्याने. हम है राही प्यार के या चित्रपटातील काश कोई लड़का मुझे प्यार करता हे गीत याचे गायन केले आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी व गीतकार आहेत समीर आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि मुख्य अभिनय केला आहे आमिर खान आणि जुई चावला यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आठवणीतील गाणीमध्ये आज आपण आठवण काढतोय 90s च्या दशकातील आपल्या सर्वांची लाडकी हास्यपरी अभिनेत्री जुई चावला यांची. मित्रांनो, 1993 रिलीज झालेला दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाची जादू असलेला डर हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात जुईजींनी साकारलेली किरण ही भूमिका आजही भारतीय सिनेमातील सर्वात आयकॉनिक यादगार पात्रांपैकी एक आहे. शाहरुख खानचा सनकी प्रेमी भीती, सौंदर्य, हास्यता आणि निष्पापपणा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. या चित्रपटाचे संगीत शिवहरी म्हणजेच पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया या दिग्गज संगीतकार जोडीने तयार केले होते आणि शब्द लिहिले होते महान गीतकार आनंद बक्षी यांनी. जादू तेरी नजर हे गाणे जेव्हा चित्रपटगृहात पडद्यावर वाजले तेव्हा रसिकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. आज इतक्या वर्षानंतरही कोणावर प्रेम व्यक्त करायचं असेल तर हेच गाणे सर्वात आधी प्रत्येकाच्या जिभेवर येते. जुईंचा पडद्यावरचा वापर आणि स्क्रीन प्रेझेन्स इतका मनमोहक होता की हे गाणे थेट रसिकांच्या काळजाला भिडले. या गाण्यातील त्यांची प्रत्येक अदा, ते वाऱ्यांवर उडणारे केस आणि डोळ्यातील भाव प्रेक्षकांना फार मंत्रमुग्ध करून टाकतात. चला आपणही ऐकूया डर ह्या चित्रपटातील जादू तेरी नजर हे गीत. याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत शिवहरी आणि मुख्य अभिनय केला आहे शाहरुख खान आणि जुई चावला यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, जुई चावला म्हणजे केवळ एक ग्लॅमर्स चेहरा किंवा केवळ रोमॅन्टिक चित्रपटांमधील अभिनेत्री नव्हत्या, तर त्या काळात सर्वोत्कृष्ट कॉमिक टायमिंग असणाऱ्या अत्यंत दुर्मिळ अभिनेत्रींपैकी एक होत्या. 1996 आलेल्या हम हे राही प्यार के या चित्रपटात त्यांनी साकारलेली वैजंती ही भूमिका आठवून पहा. एका पारंपरिक तमिळ घरातून पळून आलेल्या अल्लड खटाळ मुलीची भूमिका त्यांनी इतक्या सहजतेने, जिवंतपणे आणि मजेशीरपणे साकारली होती की थिएटरमध्ये हसून हसून लोकांचे डोळे पाण्याने भरत असत. आमिर खान आणि लहान मुलांसोबत त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री अत्यंत अफलातून आणि प्रेक्षणीय होती. या चित्रपटातील त्यांचा अत्यंत उत्कृष्ट आणि अप्रतिम अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. संगीतकार नदीम श्रवण यांनी दिलेली सुरेल धून आणि गीतकार समीर यांचे अतिशय भावुक शब्द यामुळे या चित्रपटातील सर्वोच्च गाणे आजही नागरिकांच्या आठवणीत तितकेच ताजे आहेत. घुंगट की आडसे या गाण्यात जुही जिनच्या चेहऱ्यावरील लाज, लखलखणारे डोळे आणि निरागस हावभाव पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेन असा तो सुंदर सीन होता. या गाण्याने त्या काळात लोकप्रियतेची सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढले होते. चला तर मग ऐकूया हम हे राही प्यार के या चित्रपटातील घुंगट की आडसे हे गीत. याचे गायन केले आहे कुमार सानू, अलका याज्ञिक यांनी व गीतकार आहेत समीर आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण व आणि मुख्य अभिनय केला आहे आमिर खान व जुही चावला यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, 90 दशकात जर पडद्यावर सर्वाधिक पसंती केली गेलेली आणि यशाची 100% गॅरंटी मानली गेलेली कोणती ऑनस्क्रीन जोडी असेल तर ती होती शाहरुख खान आणि जुई चावला यांची. राजू बन गया जंटलमॅन, डर, राम जाने, डुप्लिकेट आणि यस बॉस या जोडीने सिनेमासृष्टीत एकापेक्षा एक सर्रस आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या दोन्ही कलाकारांची ऑफ स्क्रीन मैत्रीत की घट्ट आणि सुंदर होती की त्यांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीवर स्पष्ट दिसायचा. 1997 आलेल्या यस बॉस चित्रपटात जुहीजींनी साकारलेली सीमा ही भूमिका एक ग्लॅमरस मॉडेल बनू असणाऱ्या पण स्वतःच्या तत्वावरती आणि स्वाभिमानावर जगणाऱ्या स्त्रीची होती. शाहरुख खान सोबतची त्यांची जुगलबंदी, विनोदी प्रसंग आणि रोमॅन्टिक सीन अत्यंत मनमोहक होते. या चित्रपटाला अप्रतिम आणि मेलोडी संगीत दिले होते जतीन ललित यांनी आणि जादुई शब्द लिहिले होते जावेद अख्तर यांनी. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याने म्युझिक चार्टबस्टवर अनेक आठवडे अव्वल स्थान पटकवले होते. जुहीजींच्या ग्लॅमरस लुकने आणि शाहरुख खानच्या अनोख्या अंदाजने या गाण्याला अजरामर बनवले. चला तर मग ऐकूया यस बॉस चित्रपटातील मैं कोई ऐसा गीत गाऊ हे गीत. याचे गायन केले आहेत अभिजित भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांनी व गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीतकार आहेत जतीन ललित व अभिनय केला आहे शाहरुख खान आणि जुई चावला यांनी.

0: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण 90s धडकन आपल्या मनमोकळ्या हास्याने, चुलबुली अभिनयाने आणि जबरदस्त टॅलेंटने सर्वांची मने जिंकणारी सदबारा अभिनेत्री जुई चावला यांच्या अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासाचा आनंद घेतला. 1997 आलेल्या इश्क हा चित्रपट अजय देवगण, आमिर खान, काजोल आणि जुई चावला या चार मोठ्या सुपरस्टारमुळे बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या चित्रपटात जुईजींनी केलेली कॉमेडी आणि आमिर खान सोबतची त्यांची मजेशीर धमाल आजही नागरिक तितक्याच आवडीने पाहतात. संगीतकार अनु मलिक आणि गीतकार समीर यांनी या चित्रपटासाठी दिलेली गाणी संपूर्ण देशाला ठेका धरायला लावत होती. जुईंचा हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की स्वतःमध्ये साधेपणा, टॅलेंट आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर तुम्ही चित्रपट सृष्टीत स्वतःचे एक अडळ आणि आदरयुक्त स्थान निर्माण करू शकतात. आठवणीतील गाणीमध्ये आजचा हा जुई चावला स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला 90111 23 90 ह्या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण निरोप घेण्याआधी ऐकूया इश्क चित्रपटातील मिस्टर लवा लवा हे गीत. याचे गायन केले आहेत उदित नारायण, अभिजित भट्टाचार्य, सुदेश भोसले, पूर्णिमा आणि कविता कृष्णमूर्ती यांनी, व गीतकार आहेत देव कोहली आणि संगीतकार आहेत अनु मलिक, आणि मुख्य अभिनय केला आहे जुई चावला, आमिर खान, अजय देवगण आणि काजोल यांनी.
1: Hey-o, hey-o, hey-o, hey-o, hey-o.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: शेतीशी नातं शेतीशी बांधील की कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गवाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान गाव मोठ वरच गाणे गाव मोठ वरच

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

हम खडे ते साला सरकार से बढे। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कसं बबन म्हणीन तसं।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.